0: सोनेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा.
2: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: पुडेरी आवाज 107.8 FM खुश रहो खुशियां बांटो।
1: नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

0: नमस्कार श्रोते हो, कसे आहात? आणि तुमचा आमचा आपुलकीचा जिव्याचा प्रश्न, गाणी ऐकताय ना? ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले कार्यक्रम स्वर संध्या. आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोतो, आजच्या भागाच्या सुरुवातीला ट्यून आम्ही तुम्हाला ऐकवली, त्याच्यावर कदाचित तुम्ही ओळखत असेल की आज कोणत्या वाद्याबद्दल आपण माहिती आपल्या स्मिता ताईंकडनं आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग चालू करूयात आपल्या आजच्या भागाला. स्मिता ताईंचं पण आगमन स्टुडिओमध्ये झालेलं आहे. त्यांचं तसेच तुमच्या सगळ्या श्रोत्यांचं मी स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते, कोणती कोणती गाणी आपण आजच्या भागामध्ये ऐकणार आहोत ते आधी आपण जाणून घेऊयात. नंबर एक, 1980 साली प्रसिद्ध झालेल्या हिंदी चित्रपटामधले असे कोणते गाणे होते ज्याची चाल ही एका इंग्रजी धून सारखी होती. नंबर दोन, 1965 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याची 1965 भारत पाकिस्तान युद्ध सुरू होण्यापूर्वी काश्मीरमध्ये चित्रीकरण करण्यात आले होते. अनेक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आजच्या भागाला. ताई, तुम्ही आज माहिती श्रोत्यांना देणार आहात ते वाद्य आहे गिटार. तुम्ही काय सांगा श्रोत्यांना या वाद्याबद्दल?
1: श्रोते हो, सध्या आपण स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे तंतुवाद्यांची माहिती घेतोय. स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स मध्ये तारांचा वापर करून संगीत वाजवलं जातं. आतापर्यंत स्वरसंध्या या मालिकेमध्ये आपण एकतारी, तानपुरा, सतार, व्हायोलिन, सारंगी, सरोद, संतूर अशा अनेक वाद्यांची माहिती ऐकली. मागच्या काही भागांपूर्वी आपण ऐकलं होतं की व्हायोलिन, सारंगी अशी काही तंतुवाद्य आहेत की ज्यांना बोनी घासून सलग सूर काढला जातो. आणि त्याच्यापेक्षा वेगळे आहेत ही प्लक्ड स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स. याच्यामध्ये एकाच वेळेला एकच तार खेचून किंवा दाबून असे स्वतंत्र सूर काढले जातात. आजच्या भागात आपण गिटार विषयी माहिती घेतोय ते असेच एक एक तार स्वतंत्र वाजवण्याचं म्हणजे प्लक्ड स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट असतं. गिटारची ओळख करून घेण्यासाठी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ज्या गाण्याने आपण केली ना तेच गाणं श्रोत्यांना पूर्णपणे ऐकवूया आणि मग पुढे जाऊया. काय वाटतं ऋषी?
0: नक्कीच श्रोतो, वेळ झालेले आजच्या भागातलं पहिलं गाणं ऐकायची. श्रोतो, 1980 साली एक हिंदी चित्रपट असे झाला होता त्याचे नाव होते कर्ज. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते जॉर्जे बेन्सन यांच्या वी एज लव या धून सारखी ह्या गाण्याची चाल आहे. आधी इंग्रजी गाण्याची झलक थोडीशी आपण ऐकणार आहोत, त्यानंतर आपण हे हिंदी गाणं आपण ऐकणार आहोत. या हिंदी गाण्याचे संगीतकार आहेत लक्ष्मीकांत पॅरेलाल, गीतकार आहेत आनंद बक्षी, गाण्याचे बोल आहेत एक हसीना थी. चला तर मग ऐकूयात.

0: तर श्रोते हो, युरोपियन गिटर्न तसे स्पॅनिश गिटारा लॅटिना या वाद्यांमध्ये सुधार होत होत आजचं गिटार बनलं असावं असे काही संदर्भ आढळतात. याला खालच्या बाजूला पोकळ लाकडी लंबगोलसर म्हणजेच कलात्मक अशी ओव्हल शेप्ड बॉक्स असते आणि त्याला जोडलेली उभी लाकडी पट्टी असते. यावरून धातूच्या तारा आणि पडदे हे बांधलेले असतात. वरच्या भागाला असतात धातूच्या नाजूक स्क्रूच्या खुंट्या ज्या पिळल्यामुळे तारांचा आवाज ट्यून करता येतो आणि त्या छेडल्या की छान घुमावदार आवाज ऐकू येतो. तारा या प्राण्यांच्या कातड्याच्या आणि आता नायलॉनच्या मिळतात किंवा धातूच्या असतात. त्या वाजवण्यासाठी बोट आणि पिक म्हणजेच बदामाकृती तुकड्याचा वापर करतात. ठिकठिकाणच्या परंपरेनुसार गिटारच्या बनावटीत थोडा थोडा फरक पडत जातो, पण हे जगातल्या बहुतेक सगळ्या देशांमध्ये वाजवलं जाणारं वाद्य आहे, त्यामुळे हे सर्वात प्रसिद्ध वाद्य असावं असं म्हणायला काहीच हरकत नाही. पण अजूनही पुढची माहिती ऐकण्याच्या आधी एखादं गीत ऐकूया ना ज्याच्यामध्ये गिटारमुळे खूप रंगत वाढली असेल.
1: हो ताई, नक्कीच. आपण पुढचं गाणं आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे ज्याच्यामध्ये गिटारचा जास्त वापर केलेला अशा स्वरूपाचं गाणं आपण निवडलं आहे. 1965 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते मेरे सनम. या चित्रपटाचे चित्रीकरण हे 1965 भारत पाकिस्तान युद्ध सुरू होण्यापूर्वी काश्मीरमध्ये करण्यात आले होते. या चित्रपटामध्ये 9 गाणी होती, त्यामधली 4 गाणी ही हिंदी चित्रपट संगीतातील मैलाची दगड ठरली होती आणि ती

आणि होती जाइए आप कहाँ जाएंगे, दोन यह रेशमी जुल्फों का अंधेरा, तीन हमदम मेरे मान भी जाओ, आणि चौथ आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते या गाण्याचे संगीतकार होते ओपी नय्यर, गीतकार आहेत मजरू सुलतानपुरी आणि स्वरसाज चढवला आहे मोहम्मद रफी यांनी। चला तर मग ऐकूयात हे माइलस्टोन बनलेले चौथे गाणे, गाण्याचे बोल आहेत पुकारता चला हूं मैं।

0: ताई तुम्ही मगाशी म्हणालात गिटार हे सर्वात प्रसिद्ध वाद्य असावे असे म्हणायला हरकत नाही, तर तुम्हाला असे का वाटते याच्याबद्दल जरा तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: कसं आहे ना की गिटार अनेक देशांमध्ये वाजवलं जातं हे एक कारण आहेच, पण गिटार अष्टपैलू वाद्य आहे कारण यावर सगळे सूर वाजतात, हे भारतीय शास्त्रीय संगीतातले बारकावे वाजवू शकतं, तसंच वेस्टर्न क्लासिकल जॅझ पॉप मेटल यातली विविध प्रकारची आव्हानं सहजपणे पेलतं, आणि यातली अजून एक खासियत अशी आहे की गिटार हे रिदमसाठी सुद्धा वापरता येतं. पुढची माहिती ऐकण्याच्या आधी एखादं गीत ऐकूया ना.
0: हो ताई नक्कीच. श्रोतो 1959 साली एक हिंदी चित्रपट झाला होता, त्याचे नाव होते अनाडी. अनाडी हा चित्रपट काही चित्रपटांपैकी एक चित्रपट होता ज्यात ललिता पवार यांनी सकारात्मक भूमिका केली होती. अनाडी या चित्रपटाचा पुढे 1964 साली एका तमिळ चित्रपटामध्ये रिमेक करण्यात आला होता, त्याचे नाव होते पसामुम नेसामुम. अनाडी या चित्रपटामध्ये एकूण 7 गाणी होती. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्याचे गीतकार होते शैलेंद्र, संगीतकार होते शंकर जयकिशन आणि स्वरसाज चढवला आहे मुकेश चंद माथुर म्हणजेच मुकेश यांनी. आणि गाण्याचे बोल आहेत किसी की मुस्कुराहटों पे हो निसार. चला तर मग ऐकूयात.

0: ताई, तुम्ही बोलता बोलता मगाशी सांगितलं की हे भारतीय शास्त्रीय संगीतातले बारकावे वाजू शकते असं तुम्ही म्हणाला होतात, तर त्यातल्या कलाकारांची काही नावं तुम्हाला सांगता येतील का?
1: हो जरूर, अनेक नावं आहेत, पण मला असं वाटतं की सर्वात मोठं नाव आहे ते पंडित विश्वमोहन भट यांचं. त्यांच्या मीटिंग बाय द रिव्हर या अल्बमला ग्रॅमी अवॉर्ड मिळाल्यामुळे त्यांचं नाव जगात सर्व दूर जाऊन पोचलं. शुद्ध शास्त्रीय संगीत आणि वेस्टर्न म्युझिक याची केलेली फ्युजन, यामुळे त्यांनी जगाच्या सगळ्या प्रकारच्या श्रोत्यांना संगीताची गोडी लावली. पंडित ब्रिजभूषण काबरा हे पण अत्यंत महान कलाकार बरं का. त्यांनी शास्त्रीय संगीतात गिटारला स्थान मिळवून देण्यात खूप मोठं काम केलंय. थोर संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा आणि थोर बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची माहिती आपण आधीच्या एपिसोडमध्ये घेतली होती, आठवते?
0: हो.
1: तर त्यांच्याच बरोबर तिसरं नाव आहे पंडित ब्रिजभूषण काबरा. आणि या तिघांचाही स्वर्गीय आविष्कार म्हणजे अगदी ऑल टाइम हिट म्हणजेच जगप्रसिद्ध कॉल ऑफ द व्हॅली हा अल्बम.
0: हो अच्छा, आम्हाला माहितीच नव्हतं याबद्दल.
1: हा, तसंच पंडित देवाशिष भट्टाचार्य यांचं नाव घेतल्याशिवाय आपण पुढे जायला नको बर का, कारण त्यांनी पद्धतशीरपणे गिटारवर शास्त्रीय संगीत वाजवण्याचा अभ्यासक्रम तयार केलाय. गिटारमध्ये काही सुधारणा करून त्याचे नवीन नवीन आविष्कार केलेत. जॉन मॅक्लॉलिन, झाकीर हुसेन, यू श्रीनिवास यांच्याबरोबर त्यांनी फ्युजनही केलंय. तसंच तरुण पिढीतील सचिन पटवर्धन यांचं गिटारवरचं शास्त्रीय संगीत हे पण खूप प्रसिद्ध आहे.
0: वा, खूप छान माहिती तुम्ही सांगताय श्रोत्यांना. आपण गाणी पण त्याच्याबरोबर ऐकतो, आपण माहिती पण सांगतो श्रोत्यांना. तर पुढची माहिती तुम्ही सांगायच्या आधी एखादं गाणं असं आपण ऐकवायचं का ज्यामधून सगळ्यांना आनंद मिळेल असं एखादं गाणं?
1: हो, मला आता एकदम आठवतंय, राज कपूर त्यांच्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी गिटारचा अगदी भरपूर वापर केलाय, त्यांचंच एखादं गीत ऐकवायचं का?
0: हो चालेल. श्रोतो, आता वेळ झालेली आहे आपल्या आजच्या भागाचं पुढचं गाणं ऐकवायची. श्रोतो, आता आपण जे गाणं ऐकणार आहोत ते गाणे चोरी चोरी ह्या चित्रपटामधलं आहे आणि गाण्याचे बोल आहेत ये रात बिगी बिगी. चला तर मग ऐकूया चोरी चोरी चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

0: ऋषी, एक भन्नाट गाणं मला ऐकवायचंय, जे जुनं असूनही आजही तरुणाईच्या तोंडून हमखास ऐकू येतं. असं गाणं ज्यात सुरुवातीला नायिका ग्लास वाजवून हिरोचं लक्ष वेधून घेतेय आणि नंतर गिटार सोबत त्याच्या हृदयाच्या तारा पण छेडतेय.
1: हो ताई, नक्कीच. पुढचं जे गाणं या संदर्भात तुम्ही म्हणताय तेच गाणं आपण ऐकूयात श्रोत्यांना. श्रोतो, 1973 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते यादों की बारात. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला प्रभावशाली चित्रपट होता. या चित्रपटामध्ये ऍक्शन, ड्रामा, रोमॅन्स, संगीत, गुन्हेगारी आणि थ्रिलर शैलीचे घटक एकत्र होते, त्यामुळे हा चित्रपट पहिला वेळेला मसालेदार चित्रपट म्हणून सुद्धा ओळखला जातो. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे 1969 साली प्रसिद्ध झालेल्या इफ इट्स ट्यूजडे दिस मस्ट बी बेल्जियम या अमेरिकन चित्रपटाच्या इंग्रजी टायटल सॉन्ग वरून घेतले आहे. हिंदी गाण्याचे संगीतकार आहेत आर डी बर्मन, गीतकार आहेत मजरू सुलतानपुरी आणि आशा भोसले यांनी स्वरसाज चढवलेला आहे. श्रोतो, असंच एक किस्सा मला आठवला म्हणून सांगतो की आशा भोसलेंनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की आर डी बर्मन यांची एक सवय अशी होती की त्यांना जेवढं जमेल गाण्याचे सुरुवातीचं जे काही म्युझिक असायचं ते ओरिजिनल असावं असं ते बघत होते की कसं करता येईल. तर हे जे गाणं आपण ऐकणार होतं ते आशा त्यांनीच एकदा सांगितलं एका मुलाखतीमध्ये की त्या एकदा आर डी बर्मनच्या घरी गेल्या असताना आर डी बर्मनच्या घरामध्ये बारसेट लावला होता आणि बारसेट मध्ये बसून आर डी बर्मननी दोन ग्लासेस हातात घेतले आशा ताईंना दाखवली आणि गाण्याची सुरुवातीची ट्यून जी वाजवून दाखवली त्याच्यावरून हे गाणं पुढे त्यांनी शूट केलं होतं. शूट करत असताना सुद्धा तिथे आपल्याला ती सेम दोन ग्लासेस वाजवताना दाखवलेली आहेत. तर ही एक जाता माहिती तुम्हाला सांगायची होती. गाण्याचे बोल आहेत, चुरा लिया है तुमने जो दिल को. चला तर मग ऐकूयात हे पुढचे गीत.

0: श्रोतो, गिटार या वाद्याविषयीची अधिक माहिती आणि अजून गाणी आपण ऐकणारच आहोत, परंतु एका क्षणभर विश्रांतीनंतर. श्रोतो, तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही असे गेलो असे आलो. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: मनन से मनोबल तक, आस्था से अस्तित्व तक, पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो.
0: श्रोतो, विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: स्वर संध्या या मालिकेमध्ये तुमचं सगळ्यांचं पुनश्च स्वागत करतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. ताई, आतापर्यंत तुम्ही सगळी जी काही माहिती लोकांपर्यंत पोहोचली ती गिटार ह्या वाद्याच्या संदर्भातली माहिती तुम्ही लोकांना तुम्ही सांगितलीत. आता आपण वळतोय थेरपीकडे. तर मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की ह्या गिटार वाद्यांचा म्युझिक थेरपीमध्ये कशा पद्धतीने वापर केला जातो हे जरा तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: हो, जरूर. मागच्या भागात आपण हा मुद्दा समजून घेतलाय की म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांची आवडती वाद्य, गायक, वादक यांची आधी माहिती करून घेतली जाते. तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची माहिती करून घ्यायला लागते. त्यासाठी थेरपिस्टचा सल्ला घ्यावाच लागतो. पण या कार्यक्रमातून आपण श्रोत्यांना हे सांगू इच्छितो की बरेच आजार हे ताणतणावातून निर्माण होणारे असतात. हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणं, वाजवणं आणि स्वतः म्हणणं यातलं जे आवडेल ते करायला मुभा असते. ज्यांना गिटार आवडतं त्यांना थेरपीसाठी खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत, बरं का? म्हणजे वाजवण्याबरोबरच ऐकण्यासाठी रागदारी वगैरे शास्त्रीय संगीत, बॉलिवूड, वेस्टर्न, फ्युजन असे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. त्यांच्या चॉईसनुसार शिकायला, वाजवायला, सोबत गुणगुणायला आणि व्यक्त व्हायला असंख्य ऑप्शन्स आहेत. आणि हे लोकप्रिय वाद्य असल्यामुळे अनेकांना ते शिकायची इच्छा पण असते. तर आम्ही त्यांना जरूर शिका म्हणून प्रोत्साहन देतो. गिटार शिकणाऱ्यांना ना एक गाणं अगदी हमखास शिकायचं असतं, बरं का?
0: वा ताई, तुम्ही थेरपीच्या पांडवीनी खूप छान माहिती श्रोत्यांना सांगितली. तर श्रोतो, आता वेळ झाली आपलं पुढचे गाणं ऐकायचे. आणि मगाशी त्यांनी थोडासा उल्लेख केला की जे गाणं आता आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत ते गाणं निश्चितच लोक शिकायला खूप उत्सुक असतात. श्रोतो, 1983 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते कलाकार. कलाकार हा चित्रपट श्रीदेवी यांचा बॉलिवूड मधील ब्रेकथ्रू चित्रपट होता. कलाकार हा चित्रपट 1982 साली प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपटाचा रिमिक होता. त्याचे नाव होते पायनंगल मुदीबधी लई. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्या गाण्यामधील गिटारचा तुकडा ज्येष्ठ गिटार वादक सुनील कौशिक यांनी वाजवला होता. हे गाणे आता आपण जे ऐकणार आहोत हे एका तमिळ गाण्याचा रिमेक आहे. तमिळ गाणे होते इलया नीला पोझिगिरथे. हे गाणे संगीतकार इलाई राजा यांनी पायनंगल मुदीवधीलाई साठी संगीतबद्ध केलं होतं. कलाकार चित्रपटासाठी हे गाणे कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केले असून याचे गीतकार आहेत श्यामलाल बाबू राय म्हणजेच इंदिवर आणि स्वरसाज चढवला आहे किशोर कुमार यांनी. गाण्याचे बोल आहेत निले निले अंबरपर. चला तर मग ऐकूयात कलाकार या चित्रपटामधलं गीत.

0: म्युझिक थेरपी मध्ये संगीत शिकायला प्रोत्साहन देता असं तुम्ही म्हणाला होता, ते का बरं? म्हणजे ऐकलं तर प्रभाव कमी पडतो असं काही आहे का?
1: नाही, ऐकलं तर प्रभाव कमी असतो असं नाही, पण जेव्हा क्लायंट स्वतः संगीत शिकतात ना, तेव्हा एका जागी बसायला सुरुवात करतात, ते वाद्य हातात धरायला शिकतात, त्यासाठी लागेल तसा श्वास नियंत्रित करायला शिकतात. म्हणजे बघा, गायला किंवा बासरीला पहा श्वासावर नियंत्रण लागतं, नाही का? पेटी, तबला, सतार अशा प्रत्येक वाद्याला आपली आपली एक स्वतःची बैठक असते, म्हणजे बसायची पद्धत. तसंच कान असतात सुरांकडे. म्हणजे घडतं काय की जेव्हा क्लायंट स्वतः शिकतो ना, तेव्हा आपोआपच एक प्रकारचा माइंडफुलनेस यायला लागतो. म्हणजे ताणातून लक्ष बाजूला होतं आणि ते क्रिएटिव्हिटीकडे लागायला सुरुवात होते. शिवाय त्यातून मनोरंजन होतं, ती अजून एक खासच गोष्ट.
0: काही ताणातून बाहेर काढण्यासाठी एखादं गीत आपल्याला सुचवता येईल का, ज्यात गिटाराचा भरपूर वापर केलेला आहे?
1: हो, नक्कीच. तसे अनेक प्रकारचे ताण घेतात माणसं, तो हलका करायला अनेक प्रकारचं संगीत हे मदतच करतं. पण जेव्हा एखाद्याला आपला भरोसा तुटला, ज्याच्याकडे हक्काने काही मागितलं त्याच्याकडूनच त्रास झाला, अशी एखादी गोष्ट टोचत असेल ना, तेव्हा हे गाणं त्याला कशी सोबत करेल बेस्ट फ्रेंड म्हणून. पहा बरं, मी कुठलं गाणं सुचवत असेल?
0: जे गाणं सुचवलं तेच गाणं आता आपण ऐकणार आहोत. चौथं 1972 साली एक हिंदी चित्रपट झाला होता, त्याचे नाव होते अमर प्रेम. या चित्रपटाचं चित्रीकरण संपूर्णपणे मुंबईतील नटराज स्टुडिओ मध्ये इंस्टमॅन कलर मध्ये करण्यात आले होते. आता आपण जे प्रसिद्ध गाणे आपण या चित्रपटावर ऐकणार आहोत ते हुळी नदीवर बोटीवर सेट होते. पार्श्वभूमीत कोलकाता येथील हावडा ब्रिज होता. कोलकाता मधील पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी चित्रपटाच्या क्रूला पुलाखाली शूट करण्याची परवानगी दिली नाही, कारण ती गर्दीची समस्या असेल असे त्यांना वाटत होते. हे गाणे स्टुडिओतील पाण्याच्या टाकीमध्ये शूट करण्यात आले. हेच गाणे 1972 बिना का गीतमाला या कार्यक्रमामध्ये वर्षाखेरच्या चार्टमध्ये 5व्या स्थानावर आहे. संगीतकार आहेत आरडी बर्मन, संगीतकार आहेत आनंद बक्षी आणि स्वरसाज सोडवलेला आहे किशोर कुमार यांनी, तर गाण्याचे बोल आहेत चिंगारी कोई भडके. चला तर मग ऐकूयात अमर प्रेम या चित्रपटामधलं हे पुढचे गीत.

0: आता ह्याच्या अगदी वेगळी मधुर भावना ही कशी व्यक्त केलीये ते ऐकूया. प्रेमाची पहिली साद आणि भरोशाची खात्री. अर्थातच साथीला आहे सुमधुर गिटार. प्रियकर म्हणतोय, आजा तेरा आचलिए प्यार से मैं भर दू, खुशिया जहां भर की तुझको नजर कर दू, तू ही मेरा जीवन, तू ही जीने का सहारा.
1: श्रोतो, तुम्ही ओळखलंच असेल की ताई कोणत्या गाण्याबद्दल सुचवत आहेत, तेच गाणं आता आपण ऐकणार आहोत. श्रोतो, 1981 साली प्रसिद्ध झालेल्या कोणत्या हिंदी चित्रपटाचे कथानक हे महाभारतातील कर्ण आणि दुर्योधन यांच्या मैत्रीवर आधारित होते. श्रोतो, 1981 साली एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाला होता, त्याचे नाव होते याराना. याराना या चित्रपटाचे कथानक महाभारतातील कर्ण आणि दुर्योधन यांच्या मैत्रीवर आधारित होते. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे एका बंगाली गाण्यावरून घेतले होते. ते गाणे होते तोमर होला सुरू अमर होला सारा. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्या गाण्याचे संगीतकार आहेत राजेश रोशन आणि गीतकार आहेत लालजी पांडे, जे अंजान या टोपण नावाने ओळखले जातात. आणि गाण्याचे बोल आहेत छू कर मेरे मन को. आपल्याकडे या गाण्याचे बंगाली गाणे उपलब्ध आहे, त्याची आपण छोटीशी झलक आधी आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर आपण हिंदी गाणे ऐकणार आहोत.

0: आता प्रेमात अपयश आलेल्या, निराश झालेल्या अशा दुःखी कष्टी जीवाच्या तारा छेडल्या गेल्यात. तो परिणाम गिटारने किती समर्पकपणे साधलाय ते ऐकूया. अर्थातच या गाण्यात इतरही अनेक वाद्य वापरली आहेत आणि त्यामुळे उचंबळून आलेल्या ज्या भावना आहेत ना, त्या अजूनच श्रोत्यांच्या मनाला भिडतील.
1: श्रोते, 1982 साली एक हिंदी चित्रपट वर्षी झाला होता, त्याचे नाव होते निकाह. निकाह या चित्रपटाचा मुख्य भाग हैदराबाद मध्ये उस्मानिया विद्यापीठ नेकलेस रोड म्हणजेच हुसेन सागर चारमिनार जवळील सरकारी निजामिया टिब्बी कॉलेज, सार्वजनिक उद्यानातील शाही मशीद आणि रवींद्र भारती सभागृह या ठिकाणी झाले होते. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे गायले आहे सलमा आघा यांनी. सलमा आघा यांना याच गाण्यासाठी 1982 सालच्या फिल्म फेअर अवॉर्ड मध्ये सर्वोत्कृष्ट महिला प्लेबॅक सिंगरचा पुरस्कार मिळाला होता. संगीतकार होते रविशंकर शर्मा, तर गीतकार होते हसन कमल. चला तर मग ऐकूयात निकाह या चित्रपटातलं पुढचं गीत. गाण्याचे बोल आहेत दिल के अरमान आंसुओं में बह गए.

0: श्रोतो, आज ताईंकडनं गिटार या वाद्याविषयी बऱ्याच गोष्टी आपल्याला जाणून घेता आल्या, परंतु श्रोतो आपल्याकडे वेळेचं आपल्याकडे बंधन असल्या कारणाने आजचा भाग आपण इथेच थांबवणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपण गिटार याविषयी अधिक माहिती आपण ताईंकडनं जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्हाला आमच्या या कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया द्यायची असतील तर तुम्ही अवश्य आमच्यापर्यंत त्या प्रतिक्रिया पोहोचवू शकता. त्यासाठी आम्ही तुम्हाला आमचा भ्रमणध्वनी क्रमांक देत आहोत 7414999185. मी तुम्हाला आमचा मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा सांगतो, तो तुम्ही पटकन लिहून घ्या 7414999185. व्हॉइस नोटच्या मार्फत सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकणार आहात. चला तर मग पुढच्या भागात आपण पुनश्च भेटणार आहोत. तोपर्यंत मला म्हणजेच आरजी ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोहनी
0: यांना निरोप द्या. जाता जाता शेवटचं गाणं तुमच्यासाठी खूप छान असं सोडून चाललोय. 1976 साली हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते चित चोर. हा चित्रपट सुबोध घोष यांच्या चित्ता चकोर या बंगाली कथेवर आधारित होता. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे धनी म्हणजेच कर्नाटकी संगीतात शुद्ध धनासी या रागावर आधारित आहे. याच गाण्यामुळे के जे यशुदास यांना सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकासाठी 1976 सालचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. या गाण्याचे चित्रीकरण पाचगणी मधील एका बंगल्यामध्ये झाले होते. या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन, तर गाण्याचे बोल आहेत गोरी तेरा गाव बडा प्यारा. चला तर मग आपण आता पुन्हा भेटूयात पुढच्या गुरुवारी ठीक संध्याकाळी 4 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंद वाटा.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंद वाटा.

0: आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं? अंदर आइए। ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ। ये है पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: नमस्कार श्रोतियो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुनेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजे हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये, ज्या शो ने 6 वर्ष पूर्ण केले। तुमच्या सर्वांचा सक्रिय सहभाग आणि आपल्या सर्व श्रोत्यांचं या शोवर असलेलं प्रेम यामुळे आपण हा टप्पा पूर्ण करू शकलो। आणि श्रोते हो, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर हा खेळ शब्दांचा हा शो आपण दर रविवारी दुपारी 2 वाजता सादर करत असतो। ज्या मान्यवरांना अद्याप या शोची माहिती नाही, त्या मान्यवरांना सुद्धा आपल्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण हा या शोची जी पोस्ट असते ती शेअर करावी, म्हणजे इतर मान्यवर सुद्धा या शोमध्ये सहभागी होऊ शकतील, साहित्यिक मान्यवर। आणि श्रोते हो, आजच्या शोची सुरुवात जी आहे ती मी माझ्या काही ज्या भावभावना आहेत त्यांनी करतोय की बघ दाटून आला आहे आभाळ, बघ दाटून आला आहे आभाळ, कोसळेलच एवढ्यात पानाफुलांवर, कोसळेलच एवढ्यात पानाफुलांवर, रानावनात आणि तुझ्या मनात सुद्धा। बघ दाटून आला आहे आभाळ, कोसळेलच एवढ्यात पानाफुलावर, रानावनात आणि तुझ्या मनात सुद्धा। होईल जेव्हा अभिजानचा कडकडाट, घाबरून जाऊ नको दाराच्या आत, होईल जेव्हा विजांचा कडकडाट, घाबरून जाऊ नको दाराच्या आत, भेट एकदाची त्या पावसाला, भेट एकदाची त्या पावसाला, त्याचा एक टिपूर थेंब ओंजळीत झेलून बघ, भेट एकदाची त्या पावसाला, त्याचा एक टिपूर थेंब ओंजळीत झेलून बघ, त्या थेंबांमध्ये जाणवेल तुला तुला आपल्या प्रेमाची ओळ, त्या थेंबामध्ये जाणवेल तुला आपल्या प्रेमाची ओल, निस्पर्शाची जाणीव सुद्धा आठवण करून देईल माझी, त्या थेंबामध्ये जाणवेल तुला आपल्या प्रेमाची ओल, निस्पर्शाची जाणीव सुद्धा आठवण करून देईल माझी। तेव्हा तुझं मन सुद्धा अगदी चिंब चिंब होऊन गेलेलं असेल, तेव्हा तुझं मन सुद्धा अगदी चिंब चिंब होऊन गेलं असेल, अगदी आपल्या नात्यातल्या प्रेमाच्या पावसासारखं, तेव्हा तुझं मन सुद्धा अगदी चिंब चिंब होऊन गेलं असेल, गेलेले असेल अगदी आपल्या नात्यातल्या प्रेमाच्या पावसासारखं, आणि आणि इथे मीही चिंब झालेला असेल, आणि इथे मीही चिंब झालेला असेन, तू आनंदाने भिजलीस म्हणून, इथे मीही चिंब झालेला असेन, तू आनंदाने भिजली म्हणून, तू आनंदाने भिजली म्हणून। तर या आनंदामध्ये आता आपल्याला भिजायचं आहे, जसं की आपल्या FM चं टॅगलाईन आहे ते म्हणजे आनंदी रहा आनंद लुटा। आणि श्रोते हो, आपण या शो मध्ये आनंदी राहण्याचा आणि आनंद उधळण्याचा संदेश देत असतो, त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाचं आयुष्य हे धावपळीचं झालंय, आणि या धावपळीच्या आयुष्यामधून आपल्याला आनंदाचे क्षण चोरायचे असतात। खूप वेळा आपण हे आनंदाचे क्षण मिस करतो, छोट्या छोट्या गोष्टींना वाढवतो, छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याला ताणत बसतो, त्याचा खूप दिवसेंदिवस विचार करतो, आणि या सगळ्या गोष्टीमधून आयुष्यातला एक एक क्षण जो आहे तो निष्ठून जातो, अगदी मुठीतल्या वाळूसारखा, नाही का? मी लिहिलं होतं की तरसण्यापेक्षा बरसणं व चिंब होऊन जाणे कधीही चांगलंच ना, तरसण्यापेक्षा बरसणे व चिंब होऊन जाणे कधीही चांगलंच ना, कारण सोबत सुखाचा पाऊस असताना, तरसण्यापेक्षा बरसणे व चिंब होऊन जाणे कधीही चांगलंच ना, कारण सोबत सुखाचा पाऊस असताना तो ओंजळीत न झेलता मनातल्या ग्रीष्मासोबत स्वतःची लाही लाही करून घेण्यात काय अर्थ आहे, नाही का? कारण सोबत सुखाचा पाऊस असताना तो ओंजळीत न झेलता मनातल्या ग्रीष्मासोबत स्वतःची लाही लाही करून घेण्यात काय अर्थ आहे, नाही का? आणि आपण असंच तर करतो की सोबत सुखाचा पाऊस असतो, त्या सुखाच्या पावसाच्या थेंबांना, त्या सुखाच्या पावसाला आपण वेचतच नाही. आपण फक्त जे ग्रीष्म आहे आपल्या जीवनातला, त्या ग्रीष्माची दाह जी आहे ती सोसतो, त्या ग्रीष्माच्या जी दाह आहे त्याला उघडतो, नाही का? मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलं होतं की आपण दोघे अगदी पहिल्यांदा भेटलो होतो, त्या भेटीत जन्मोजन्मीचे ओळखीचे वाटलो होतो. आपण दोघे अगदी पहिल्यांदा भेटलो होतो, त्या भेटीत जन्मोजन्मीचे ओळखीचे वाटलो होतो. नातं नवीन ऋणानुबंध होते कितीतरी जुने, नातं नवीन ऋणानुबंध होते कितीतरी जुने, ओठ फक्त थरथरत तर होते अगदी मुठपणे. नातं नवीन ऋणानुबंध होते कितीतरी जुने, ओठ फक्त थरथरत तर होते अगदी मुखपणे. तूच तर शेवटी छेडले शब्दांना मंजुळपणे, तूच तर शेवटी छेडले शब्दांना मंजुळपणे, आणि त्यावेळी धुंद वाऱ्याने सुद्धा गायले होते गाणे. तूच तर शेवटी छेडले शब्दांना मंजुळपणे, आणि त्यावेळी धुंद वाऱ्याने सुद्धा गायले होते गाणे. हाती हात घेऊन झालेला तुझा कोमल असा स्पर्श, हाती हात घेऊन झालेला तुझा कोमल असा स्पर्श, की त्या अजन्म सोबतीच्या विश्वासाने मला झालेला हर्ष. हाती हात घेऊन झालेला तुझा तो कोमल स्पर्श, की त्या अजन्म सोबतीच्या विश्वासाने झालेला मला हर्ष. तू म्हणाली होतीस की मनावर प्रेम करणारा हवा, तू म्हणाली होतीस की मनावर प्रेम करणारा हवा, असे क्षण जगावेत की प्रत्येक क्षण भासावा नवा. तू म्हणाली होतीस की मनावर प्रेम करणारा हवा, असे क्षण जगावेत की प्रत्येक क्षण भासावा नवा. त्यानंतरच्या प्रत्येक भेटीत तू खुलत गेलीस, त्यानंतरच्या प्रत्येक भेटीत तू खुलत गेलीस, स्वप्नांच्या हिंदोळ्यावर मनसोक्तपणे झुलत गेलीस. त्यानंतरच्या प्रत्येक भेटीत तू खुलत गेलीस, स्वप्नांच्या हिंदोळ्यावर मनसोक्तपणे झुलत गेलीस. कधी मी तुटलो तेव्हा तू मला सावरले, कधी मी तुटलो तेव्हा तू मला सावरले, कधी मी हळुवारपणे मन गोंजारून आवरले, कधी मी हळुवार तुझे मन गोंजारून आवरले. नात्यांचा प्रवास चालू होता नित्य अविरत, नात्यांचा प्रवास चालू होता नित्य अविरत, अनेक टप्प्यांवर वेगवेगळे आले दोघांचे मत. नात्यांचा प्रवास चालू होता नित्य अविरत, अनेक टप्प्यांवर वेगवेगळे आले दोघांचे मत. तू जाते जाते म्हणून कितीदा तरी दूर गेलीस, तू जाते जाते म्हणून कितीदा तरी दूर गेलीस, व्याकुळलो दोघेही म्हणून तर पुन्हा पुन्हा परत आलीस. तू जाते जाते म्हणून कितीदा तरी दूर गेलीस, व्याकुळलो दोघेही म्हणून तर पुन्हा पुन्हा परत आलीस. जाणाऱ्याला पुरेसे असते फक्त एक कारण, जाणाऱ्याला पुरेसे असते फक्त एक कारण, पण जाणतो दोघे जाणे म्हणजे जिवंतपणी मरण. जाणाऱ्याला पुरेसे असते फक्त एक कारण, पण जाणतो दोघे जाणे म्हणजे जिवंतपणी मरण. मत मतांतरे शब्द नित्याचे वेगवेगळे अर्थ, मत मतांतरे शब्द आणि त्याचे वेगवेगळे अर्थ. शांत विचार केला तर एकमेकांविना सगळे व्यर्थ, शांत विचार केला तर एकमेकांविना सगळे व्यर्थ. उघडायचे म्हटलं तर आयुष्य कधीही न पुरे, न जगता काळ लोटल्यावर हाती काय उरे. उघडायचे म्हटले तर आयुष्य कधीही न पुरे, न जगता काळ लोटल्यावर हाती काय उरे. क्षणभंगूर दुःखांच्या लाटा आल्यावर आपण बेफाम वागतो, क्षणभंगूर दुःखांच्या वाटा आल्यावर आपण बेफाम वागतो आणि नात्यातल्या स्वल्प विरामाला. क्षणभंगूर दुःखांच्या लाटा आल्यावर आपण बेफाम वागतो आणि नात्यातल्या स्वल्प विरामाला पूर्ण विराम म्हणायला लागतो, नी नात्यातल्या स्वल्प विरामाला पूर्ण विराम म्हणायला लागतो. भूत भविष्याचे कयासात ओंजळ राहील रीती, भूत भविष्याचे कयासात ओंजळ राहील रीती. निस्वार्थी प्रेमाला दुरावण्याची नसते कधीच भीती, भूत भविष्याचे कयासात ओंजळ राहील रीती, निस्वार्थी प्रेमाला दुरावण्याची कधीच नसते भीती। आणि मी शेवटी असं लिहिलंय की तुझं थोडं माझं थोडं मन दोघांनी मिळून जपूया।

तुझं थोडं माझं थोडं मन दोघांनी मिळून जपूया, दुनियादारी सोडून सगळी, दुनियादारी सोडून सगळी, आपल्याच मनाआड लपूया, तुझं थोडं माझं थोडं मन दोघांनी मिळून जपूया, दुनियादारी सोडून सगळी, आपल्याच मनाआड लपूया, आपल्याच मनाआड लपूया, आपल्याच मनाआड लपूया, आपल्याच मनाआड लपूया। तर ही माझी एक रचना होती श्रोते हो, आणि श्रोते हो या माझ्या रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पहिल्या रचनेकडे वळतोय। आणि आपल्या आजच्या शो मधल्या पहिल्या रचनेमध्ये मंदा पवार मॅडम यांनी पुणे येथून लिहिले। मंदा पवार मॅडम पुणे येथून लिहित आहेत निसर्ग या शीर्षकाखाली की वसंत ऋतूचे स्वागत करण्या आंब्याचा मोहर फुलून आला। वसंत ऋतूचे स्वागत करण्या आंब्याचा मोहर फुलून आला, निसर्ग हा मऊ मुलायम पानांनी नटला, निसर्ग हा मऊ मुलायम पानांनी नटला, कोकिळेच्या कुंजनाने, कोकिळेच्या कुजनाने आनंद सर्वत्र झाला। निसर्ग हा मऊ मुलायम पानांनी नटला, कोकिळेच्या कुजनाने आनंद सर्वत्र झाला, सृष्टीच्या नव्या रूपाचा आविष्कार, आंब्याच्या मोहराने सुगंध सर्वत्र दरवळला। सृष्टीच्या नव्या रूपाचा आविष्कार, आंब्याच्या मोहराने सुगंध सर्वत्र दरवळला, आनंदित होईल दुनिया सारी, आनंदित होईल दुनिया सारी, पक्ष्यांच्या किलबिलाटाने परिसर घुमला, आनंदित होईल दुनिया सारी, पक्ष्यांच्या किलबिलाटाने परिसर घुमला, परिसर घुमला। वाह, तर निसर्ग आणि त्यातल्या त्यात वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी आंब्याचा फुललेला मोहर मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता। आणि श्रोते हो आपल्याला माहीत आहे की वसंत ऋतूच्या आगमनाची जेव्हा चाहूल लागते तेव्हा सृष्टीच्या नव्या रूपाचा आविष्कार होतो, आंबा मोहरतो, पाने फुले बहरतात, आणि पक्ष्यांच्या किलबिलाट जो असतो त्यामुळं अवघं वातावरण हे मंत्रमुग्ध होऊन जातं। तर या होणाऱ्या बदलाला मॅडमनी अप्रतिम सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहिते डोंबिवली पूर्व इथून। सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी डोंबिवली पूर्व इथून लिहिले, विषय व्यर्थ शीर्षक विचार याखाली सुंदर रचना पाठवलेली आहे। मॅडम लिहित आहेत की सोडून वागलात जर जीवनात स्वार्थ, नाहीच जाणार तुमचे प्रयत्न व्यर्थ। वाह, सोडून वागलात जर जीवनात स्वार्थ, नाहीच जाणार तुमचे प्रयत्न व्यर्थ, केला नेहमी जर दुसऱ्याचा विचार, केला नेहमी जर दुसऱ्याचा विचार, होईल तुमचे तर जीवन साकार, होईल तुमचे तर जीवन साकार। आणि अगदी खरं आहे की श्रीकृष्णांनी महाभारतामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की कर्मण्येवा अधिकारस्य मा फलेषु तदाञ्जनम्। कारण आपण फक्त कर्म करत राहिलं पाहिजे, आपण फळाची अपेक्षा केली नाही पाहिजे। खूप वेळा असं होतं की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये स्वार्थ पाहतो, आपण कोणासाठी काहीतरी करत असताना त्यातून मला रिटर्न काय मिळेल हे आपण पाहत असतो, आणि ज्याच्या ठिकाणी आपण स्वार्थ करतो त्या त्या ठिकाणी आपल्या उपेक्षा होतात। कारण हा एक अलिखित नियम आहे की तुम्ही निस्वार्थीपणे ज्या ज्या गोष्टी कराल त्याचं रिटर्न आपल्याला जास्त येईल। आणि आपण मनामध्ये स्वार्थ ठेवून, मनामध्ये खोट ठेवून, कोणाला तरी फसवण्याच्या उद्देशाने जेव्हा एखादी गोष्ट कराल तेव्हा निश्चितपणे आपलं नुकसान होणार आहे। तर खूप अप्रतिम सुंदर सकारात्मक संदेश या रचनेमध्ये होता। आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये ज्योती राखुंडे मॅडम यांनी खारघर नवी मुंबई येथून लिहिले। ज्योती राखुंडे मॅडम लिहित आहेत खारघर नवी मुंबई येथून, इतके शाप मिळाले एकाच जन्मी, त्यांची ही फुले बनून मी माळली। क्या बात आहे, इतके शाप मिळाले एकाच जन्मी, त्यांची ही फुले बनून मी माळली, वार झेलले त्यांचे ही मी ऐसे काही, वार झेलले त्यांचे मी ऐसे काही, जणू फुले पाऊस बनून बरसली, जणू फुले पाऊस बनून बरसली, जणू फुले पाऊस बनून बरसली। वाह, तर चारच ओळीमध्ये जीवनाला मिळालेल्या शापांना फुले बनवून ती जीवनामध्ये माळली, आणि जे वार होते ते वार असे झेलले की
ते सुद्धा फुले पाऊस बनून बरसली. एक सकारात्मक संदेश, सकारात्मक दृष्टिकोनाची ही अप्रतिम अशी चारोळी होती. कारण प्रत्येक वेळी रडणं आणि परिस्थितीला दोष देणं हे गैरच असतं, नाही का? परिस्थिती आपल्या अनुकूल असेल याची शाश्वती देता येत नाही, परंतु परिस्थिती प्रतिकूल आहे म्हणून जगणं सोडायचं नसतं. जसं की आपल्या FM टॅगलाईन सारखं, आनंदी रहा आनंद लुटा. तुम्ही RJ कैलास सोबत आहात. हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: मित्रांशिवाय आयुष्यपूर्णच हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां,
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जात.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात पीठ वाजल्या की शरीर आपोआप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध,
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: वेलकम बॅक श्रोती हो. बऱ्याच वेळा असं होतं की आपण सगळ्यांसाठी खूप सारं करूनही आपल्या पदरी उपेक्षा येते. मनामध्ये विचार येतो की आपण तर एवढं सगळं करतोय, आपण प्रत्येक कर्तव्य बजावतोय, आपण प्रत्येकाच्या मदतीला जातोय, आपण कधीच कुणाला दुःख देत नाही, तरीही आपल्या नशिबी का? जेव्हा मनामध्ये असे प्रश्न येतात, असंख्य वादळं मनामध्ये निर्माण होतात, तेव्हा एका साहित्यिकाला काही ओळी सुचतात. जसं की मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की तुम्ही आनंद घ्या आणि मी आहे, मी सोबत आहे. आपण एवढं फक्त करू शकतो की आपल्याला काही मिळो किंवा न मिळो, इतरांचं वाटून घेऊ शकतो आणि त्यामधून आपण आनंद शोधू शकतो, नाही का? मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की मनात जेव्हा वादळ वारा सुटतो, विरहात कोणी मनातून गात तुटतो. मनात जेव्हा वादळ वारा सुटतो, विरहात कोणी मनातून तुटतो. घेतो वाटून तुमची दुःखे, मी सुख देतो. मनात जेव्हा वादळ वारा सुटतो, विरहात कोणी मनातून तुटतो. घेतो वाटून तुमची दुःखे, मी सुख देतो. किनाऱ्यावर या, तिथे मी असतो. किनाऱ्यावर या, तिथे मी असतो. मी आनंदी असावे असा आविर्भाव नसतो. मी आनंदी असावे असा आविर्भाव नसतो. याल तेव्हा मी हसराच कायम दिसतो. मी आनंदी असावे असा आविर्भाव नसतो. याल तेव्हा मी हसराच कायम दिसतो. दाटलेले बोलून घ्या, शब्द ओंजळीत झेलतो. दाटलेले बोलून घ्या, शब्द ओंजळीत झेलतो. किनाऱ्यावर या, तिथे मी असतो.

क्षण जगण्याचे तुम्हा महत्व समजावतो, रुसलात तर नाचून गाऊन तुम्हा रिजवतो. क्षण जगण्याचे तुम्हा महत्व समजावतो, रुसलात तर नाचून गाऊन तुम्हा रिजवतो. खोटे खोटे रागावत तुमचाच आहे असे भासवतो. खोटे खोटे रागवत तुमचाच आहे असे भासवतो. किनाऱ्यावर या, तिथे मी असतो. आणि मी शेवटी असं लिहिलंय की खरे सांगू, खरे सांगू, तुम्ही असलात की मीही जगतो, तुम्ही असलात की मीही जगतो, तुम्ही घेऊन राहिलेले शिल्लक तेवढे मागतो. खरे सांगू, तुम्ही असलात की मीही जगतो, तुम्ही घेऊन राहिलेले शिल्लक तेवढे मागतो. स्वार्थी नका हो म्हणू, शब्द जिव्हारी लागतो. स्वार्थी नका हो म्हणू, शब्द जिव्हारी लागतो. किनाऱ्यावर या, तिथे मी असतो. किनाऱ्यावर या, तिथे मी असतो. किनाऱ्यावर या, तिथे मी असतो. तर ही माझी एक रचना होती श्रोते हो. आणि या माझ्या रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर अशा रचनेकडे वळतोय, जी आपल्याला पाठवलेली आहे निसर्ग कवी या नावाने सर लिहितात श्री किशोर कुमार मलेवार सरांनी गोंदिया येथून. श्री किशोर कुमार मलेवार सरांनी गोंदिया येथून जपूया पृथ्वीचे आरोग्य या शीर्षकाखाली सुंदर अशी कविता पाठवलेली आहे. सर लिहितायत की आहे एकच पृथ्वी या ब्रह्मांडात जन्म घेऊन लाभे प्राणी पक्ष्यांना भाग्य. आहे एकच पृथ्वी या सर्व ब्रह्मांडात जन्म घेऊन लाभे प्राणी पक्ष्यांना भाग्य. पाणी हवा निसर्ग अबाधित ठेवून या, पाणी हवा निसर्ग अबाधित ठेवून या, आपण आपल्या पृथ्वीचे जपूया आरोग्य. वाह, पाणी हवा निसर्ग अबाधित ठेवून या, आपण आपल्या पृथ्वीचे जपूया आरोग्य. ही पृथ्वी आहे सर्वच प्राणी पक्ष्यांची, ही पृथ्वी आहे सर्वच प्राणी पक्ष्यांची. लेखू नका दुसऱ्यांचे लहान मोठे भाग्य, लेखू नका दुसऱ्यांचे लहान मोठे भाग्य. वृक्ष प्राणी पक्षी सर्व समन्वयाने जगूया, वृक्ष प्राणी पक्षी सर्व समन्वयाने जगूया. आपण सर्वजण जपूया पृथ्वीचे आरोग्य, आपण सर्वजण जपूया पृथ्वीचे आरोग्य. तर पृथ्वीचे आरोग्य आपण जपले पाहिजे. ते का जपले पाहिजे? आणि ते जर जपले नाही तर त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत. आज 12-45 अंशांपर्यंत जाते बेसुमार अशी वृक्षतोड आणि निसर्गाचं बिघडवलेलं संतुलन. सिमेंट काँक्रीटची वाढलेली जंगलं आणि निसर्ग संवर्धनाचा अभाव, या सर्व गोष्टीमुळं आज नैसर्गिक साधन संपत्ती, वृक्ष, पाणी, हवा, हे सर्वच्या सर्व जे आहे ते अगदी त्याचा त्या निसर्गाचा समतोल बिघडून गेलेला आहे. ते दूषित झालेले आहेत आणि त्याचे परिणाम हे मानवाला भोगावे लागत आहेत. तरीसुद्धा माणूस हा शहाणा होत नाहीये, माणूस हा वृक्षतोड करतोय, माणूस हा पाण्यामध्ये प्रदूषण करतोय, माणूस हा हवेचं प्रदूषण करतोय, माणूस हा इतरत्र कचरा फेकतोय, दुर्गंधी पसरवतोय आणि निसर्गाचं जो आहे तो समतोल बिघडवतोय. आणि त्या परिस्थितीमध्ये सर जे निसर्ग कवी या निसर्ग कवी म्हणून सर लिहितात, जे काही अशी माणसं आहेत की ज्यांनी पर्यावरण जपण्याचा, पर्यावरण पूरक वातावरण निर्माण करण्याचा जो संकल्प घेतलेला आहे, ते आपल्या रचनांच्या माध्यमातून आपल्या सर्व श्रोत्यांपर्यंत हा संदेश पोहोचवत असतात की आपल्याला पृथ्वीचं आरोग्य जपायचं आहे, आपल्याला निसर्गाचं संवर्धन करायचं आहे, आपल्याला नैसर्गिक साधन संपत्तीचा जो काही मुबलक असा साठा आहे त्याला जपून वापरायचा आहे. आपल्याला निसर्गाचं जर संतुलन बिघडलं तर प्राणी पक्षी आणि मानव सुद्धा या सर्वांना जो आहे तो धोका निर्माण होतोय. तर खूप सुंदर सकारात्मक सामाजिक संदेश सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमधून होता श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौमाधुरी नामदेव अमृतकार मॅडम यांनी नाशिकेतून लिहिले. सौमाधुरी नामदेव अमृतकार मॅडम लिहित आहेत नाशिकेतून तप्त उन्हाच्या झळा या शीर्षकाखाली. मॅडमने लिहिलंय की वसुंधरा ही तप्त जाहली सारीकडे ऊन पडे, वसुंधरा ही तप्त जाहली सारीकडे ऊन पडे, पहाटेच्या मंगलवेळी गार वारा अंगी झगडे, पहाटेच्या मंगलवेळी गार वारा अंगी झगडे, करे अंगाची लाही लाही तप्त तडाका उन्हाचा, करे अंगाची

लाही लाही तप्त तडाखा उन्हाचा, सूर्याच्या किरणांचा डोंब उसळे तोफांचा, सूर्याच्या किरणांचा डोंब उसळे तोफांचा, डोंब उसळे तोफांचा। तर उन्हाच्या तप्त झळा ज्या आपण सर्वजण जे आहेत ते झेलत आहोत, आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की जे निसर्गाचं आपण समतोल बिघडवलेलं आहे, जे वृक्षारोपण कमी झालेलं आहे, जी बेसुमार अशी वृक्ष तोड झालेली आहे, आणि या सर्व गोष्टींमुळं आपल्याला उन्हाच्या या तप्त अशा झळा ज्या आहेत त्या सहन करावा लागत आहेत, आणि जे वाढणारं तापमान आहे हे कुठं जाऊन थांबेल हे सांगता येत नाही। त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण केलं पाहिजे, निसर्गाला जपलं पाहिजे। आपण एखादी गोष्ट नवीन निर्माण करू शकत नसेल तर जे आहे त्याला तरी जपलं पाहिजे, नाही का? खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या एका कवितेमध्ये गुलमोहर या शीर्षकाखाली सौछाया हरिभाऊ राडे मॅडम यांनी वर्धा येथून लिहिले, सौछाया हरिभाऊ राडे मॅडम लिहित आहेत वर्धा येथून गुलमोहर शीर्षकाखाली, की ग्रीष्मात गुलमोहर फुले कशी बहरली, ग्रीष्मात गुलमोहर फुले कशी बहरली, रक्तिम कुंकुम नाली धरेवर पसरली, रक्तिम कुंकुम नाली धरेवर पसरली, लाल भडक फुलांवरी हळदी चात्या कडा, लाल भडक फुलांवरी हळदी चात्या कडा, वात टाकी चहूकडे पंच पाकळ्यांचा सडा, वात टाकी चहूकडे पंच पाकळ्यांचा सडा, पंच पाकळ्यांचा सडा। क्या बात आहे, क्या बात आहे, वाह। तर रक्तिम कुमकुम नाहून धरेवर पसरलेली ग्रीष्मातली गुलमोहराची फुलं आणि त्या लाल भडक फुलांवरी हळदीच्या कडा, हळदीच्या कडांसोबत जेव्हा ती वात चहूकडे टाकली जाते असं वाटतं की पंच पाकळ्यांचा झाडा आहे। आणि गुलमोहर जो ग्रीष्मामध्ये बहरतो, गुलमोहर जो रखरखत्या उन्हाच्या तप्त अशा ज्वाला झेलून दिमाखात कसं उभं राहायचं याचा संदेश आपल्याला देतो। जेव्हा आपल्याला संकट येतात तेव्हा आपण हरतो, जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम्स येतात, आपल्याला एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही तेव्हा आपण लगे रागावतो, चिडचिड करतो आणि आपण नशिबाला कोसतो, तर विपरीत परिस्थितीशी सामना कसा करायचा आणि स्वतःचं अस्तित्व टिकवून स्वतःच्या अस्तित्वाची छाप कशी पाडायची हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर ते गुलमोहराकडून शिकलं पाहिजे। कितीही ऊन असलं तरी तो त्याच दिमाखात असतो, त्याच डावलात असतो आणि तसाच बहरलेला असतो, नाही का? खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन या गुलमोहराच्या अनुषंगानं पाठवलेल्या मॅडमच्या रचनेमध्ये होतं। पुढच्या कवितेमध्ये नियतीचा प्रवास या शीर्षकाखाली सौ उर्मिला विशाल कहाणे मॅडम लिहित आहेत राजगुरुनगर येथून, सौ उर्मिला विशाल कहाणे मॅडम यांनी राजगुरुनगर पुणे येथून लिहिले नियतीचा प्रवास। नियतीच्या या प्रवासात माणूस असाच वाहत जातो, नियतीच्या या प्रवासात माणूस असाच वाहत जातो, वाहत असतो, नियतीच्या या प्रवासात माणूस असाच वाहत असतो, जीवन क्षुल्लक शेवाळच भरकटतानाच पाहत असतो। वाह, नियतीच्या या प्रवासात माणूस असाच वाहत असतो, जीवन क्षुल्लक शेवाळच भरकटतानाच पाहत असतो, परिस्थितीच्या भोवऱ्यामध्ये गुरफटतो आणि गुदमरतो, परिस्थितीच्या भोवऱ्यामध्ये गुरफटतो आणि गुदमरतो, खोट्याच भावभावनेत आपलं अस्तित्व कुस्करतो, खोट्याच भावभावनेत आपलं अस्तित्व कुस्करतो, अस्तित्व कुस्करतो। खरंय की अस्तित्व कुस्करतो असा हा नियतीचा प्रवास असतो, आणि नियतीचा प्रवास जो अकल्पित आहे, नियतीचा प्रवास जो कोणालाच माहीत नाही, नियतीचा प्रवास जो कुठं येईल हे माहीत नाही, क्षणात सुख क्षणात दुःख अगदी ऊन सावलीसारखं, आणि या नियतीच्या प्रवासामध्ये आपण वाहत असतो जणू काही शेवाळ्यासारखं, आपण भरकटतो, आपण गुरफटतो, गुदमरतो, ते म्हणजे परिस्थितीच्या भोवऱ्यामध्ये। खूप वेळा परिस्थिती अशी निर्माण होते की त्या परिस्थितीच्या भोवऱ्यातून जेव्हा आपण गुरफटलेला असतो तेव्हा आपण त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्याला त्यातून बाहेर पडायचं असतं, परंतु कुठलीच अनुकूल गोष्ट घडत नाही। जीवलग, नातेवाईक, मित्रमंडळी
शेजारी सखे सगळे साथ सोडून देतात आणि उरतो तो आपण एकटा. त्या परिस्थितीच्या भोवऱ्यामध्ये आपला जीव सुद्धा गुदमरतो. आपल्याला असं वाटतं की कोणीतरी यावं, हातामध्ये हात द्यावा आणि मला एकदा यातून बाहेर काढावं, त्यानंतर मी पुन्हा सावरेन. परंतु जेव्हा असं नेमकं आपल्याला वाटत असतं, त्याच वेळी सगळे साथ सोडून जातात. म्हणून कायम आपण खंबीर राहिलं पाहिजे, म्हणून कायम आपण दृढनिश्चयी राहिलं पाहिजे, कायम आपण स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे, कायम आपण स्वतःला हेच सांगितलं पाहिजे की येणारे हे फक्त मदतीला येऊ शकतील, सामना स्वतःला करायचा आहे. येणारे फक्त सांगू शकतील, परंतु ॲक्च्युअल ॲक्ट जो आहे, कृती जी आहे, ती स्वतःला करायची आहे. आणि त्यासाठी स्वतःच उभं राहावं लागेल, त्यासाठी स्वतःच स्वतःच्या मनाला ठासून सांगावं लागेल की ही परिस्थिती जी आहे ही तुझ्या बाबतीत निर्माण झालेली आहे आणि याला यातून बाहेर सुद्धा तुला एकट्याला निघायचं आहे. कोणी असेल कोणी नसेल, जे असतील सोबतीला तर आनंदच, परंतु जर का कोणी सोबतीला नसतील तर त्या परिस्थितीच्या भोवऱ्यातून बाहेर निघण्यासाठी आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. आपण हिंमत नाही हरलं पाहिजे, आपण हार नाही म्हणली पाहिजे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण या परिस्थितीशी झुंजता झुंजता थकतो, आपण रडतो, आपण ओरडतो, आपण एकांतामध्ये टाहो फोडतो. खूप वेळा आपण एकांत निवडतो, एकांतात जाऊन अश्रू ढाळतो. परंतु आपण आपल्या जीवनामध्ये आलेल्या या परिस्थितीला आणि आपण ज्या परिस्थितीच्या भोवऱ्यामध्ये गुरफटलोय, त्या परिस्थितीच्या भोवऱ्यातून बाहेर निघण्यासाठी स्वतः एक दीर्घ श्वास घेऊन, स्वतः थोडासा विसावा घेऊन पुढे वाटचाल करत राहिले पाहिजे. बऱ्याच वेळा मी आपल्या शोमध्ये सुद्धा उदाहरण देतो, आजही पुन्हा द्यावंसं वाटते, की आपण प्रवासाला निघतो, आपली गाडी असते, समोर दाट असं धुकं पडलेलं असतं, दाट धुकं पडलं म्हणून सर्वांनी गाड्या थांबवलेल्या असतात. ते धुकं हळूहळू कमी होतं, थोडंसं धुकं कमी झालं म्हणून जेव्हा आपण आपली गाडी चालू करतो आणि त्या धुक्यातून आपण हळूहळू पुढं जेव्हा वाट काढतो, तर पुढं आपल्या असं लक्षात येतं की पुढं तर निरभ्र असा आकाश आहे आणि त्या निरभ्र अशा आकाशाच्या खाली आपल्याला पुढच्या प्रवासासाठी कोणताच अडथळा नाही. म्हणजे जीवनामध्ये आलेलं हे दुःख हे धोक्यासारखं आहे, ते क्षणभंगूर थांबेल आणि निघून जाईल, ते कायमचं नाही राहणार. त्यामुळं क्षणिक आलेल्या दुःखांनी घाबरून न जाता, क्षणिक आलेल्या दुःखांनी डगमगून न जाता, परिस्थितीच्या भोवऱ्यामध्ये गुरफटलेलो असताना हिंमत न हरता, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचं अस्तित्व नकुस करता. कारण आपण सर्वस्व आपलंपणाला लावतो, इतरांसाठी लावतो, आणि आपण स्वतः परिस्थितीच्या भोवऱ्यामध्ये जेव्हा गुरफटतो तेव्हा आपल्या सोबतीला कोणीच नसतं. त्यामुळं आपण त्या परिस्थितीच्या भोवऱ्यामधून निघण्यासाठी स्वतःच्या अस्तित्वाचा सन्मान केला पाहिजे, स्वतःच्या अस्तित्वाला कुस्करू दिलं नाही पाहिजे, म्हणजे निश्चितपणे आपण त्यातून बाहेर पडू आणि पुन्हा एकदा आनंदी जीवन जगू. जसं की आपल्या FM टॅग लाईन की आनंदी रहा आनंद लुटा, श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही माझ्यासोबत आहात, म्हणजेच RJ कैलास सोबत. आनंदी रहा आनंद लुटा.

नेत्रात विसावले दाह निद्रिस्त थेंब विखरून दुरस्त होता कोरडे घन घेतले जडावल्या नेत्रात विसावले दाह निद्रिस्त थेंब विखरून दुरस्त होता कोरडे घन घेतले सांजेचा आला सांगावा कातर रात येत आहे सांजेचा आला सांगावा कातर रात येत आहे पटकन मी माझ्या मनाला आवरून घेतले सांजेचा आला सांगावा कातर रात येत आहे पटकन मी माझ्या मनाला आवरून घेतले स्वप्नांनी कूस बदलण्याची असे प्रतीक्षा स्वप्नांनी कूस बदलण्याची असे प्रतीक्षा स्वतःवर हसून वेदनांना सावरून घेतले वेदनांना सावरून घेतले तर ही माझी एक कविता होती आणि मी माझ्या दुसऱ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की तू शब्दात येऊन गंधाळशील का ओळीतल्या स्पंदनांवर भाळशील का तू शब्दात येऊन गंधाळशील का ओळीतल्या स्पंदनांवर भाळशील का गुलाबी फुलांचे फुलवले रान सारे गुलाबी फुलांचे फुलवले रान सारे एक गुलाब कुंतलात माळशील का गुलाबी फुलांचे फुलवले रान सारे एक गुलाब कुंतलात माळशील का भावभावनांची गुंफण करतो तुझसाठी भावभावनांची गुंफण करतो तुझसाठी अंतरात डोकावून मन माझे चाळशील का भावभावनांची गुंफण करतो तुझसाठी अंतरात डोकावून मन माझे चाळशील का सजवला आहे एक स्वप्नांचा गाव जिथे सजवला आहे एक स्वप्नांचा गाव जिथे सुखदुःखात एक अश्रू ढाळशील का सजवला आहे स्वप्नांचा गाव जिथे सुखदुःखात एक अश्रू ढाळशील का आणि मी शेवटी असं लिहिलंय की गलबता कडील मार्ग असे दोघांचा वेगळा गलबता कडील मार्ग असे दोघांचा वेगळा सोबत जाण्या मागे जरासे वळशील का गलबता कडील मार्ग असे दोघांचा वेगळा सोबत जाण्या मागे जरासे वळशील का मागे जरासे वळशील का मागे जरासे वळशील का आणि जसं की उन्हाळ्यामध्ये आपण पाहिलं की गुलमोहराच्या अनुषंगाने अप्रतिम रचना लिहिण्यात आलेल्या आहेत साहित्यिक भरभरून गुलमोहरावर लिहितात मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की गुलमोहर काल म्हणाला मला गुलमोहर काल म्हणाला मला ती मागे वळून छान हसते गुलमोहर काल म्हणाला मला ती मागे वळून छान हसते बांधील का माझ्या झाडाला झुला गुलमोहर काल म्हणाला मला ती मागे वळून छान हसते बांधेल का माझ्या झाडाला एक झुला बांधेल का माझ्या झाडाला झुला तर ही माझी एक चारोळी सुद्धा होती आणि श्रोते हो याबरोबरच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर सुंदर कवितांकडे वळूया त्यामधील पुढची कविता विद्या झिजाडे मॅडम यांनी नवी मुंबई नेरूळ येथून पाठवलेली आहे विद्या झिजाडे मॅडम नवी मुंबई नेरूळ येथून लिहित आहेत की शांत मनातही वादळ दडलेले असतात वा शांत मनात ही वादळ दडलेली असतात हसऱ्या चेहऱ्या मागे कथा लपलेल्या असतात क्या बात आहे शांत मनात ही वादळ दडलेली असतात हसऱ्या चेहऱ्या मागे कथा लपलेल्या असतात सगळं ठीक आहे असं दाखवत आपण जगतो सगळं ठीक आहे असं दाखवत आपण जगतो पण आत कुठंतरी घाव अपुरे असतात पण आत कुठंतरी घाव अपुरे असतात आणि खरंय की मन जेवढं शांत तेवढं त्यामध्ये वादळं दडलेली असतात हसरे चेहरे आपण खूप पाहतो परंतु त्या हसऱ्या चेहऱ्यांच्या मागे अनेक कथा लपलेल्या असतात सुख दुःख वेदना असतात आणि त्या वेदनांना लपवत लपवत आपण सगळं ठीक आहे असं दाखवत दाखवत जगत असतो खूप अप्रतिम सुंदर मनातले गहिरे असे भाव मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते पुढच्या एका शिस्त या शीर्षकाखालील सौ वृंदा दीपकराव मॅडम यांनी धुळे येथून पाठवलेल्या रचनेकडे वळूया सौ वृंदा दीपकराव मॅडम लिहित आहे धुळे येथून शिस्त या शीर्षकाखाली की ठरवलेल्या संकेत नियमांनी वर्तनावर नियंत्रण ठेवी शिस्त
ठरवलेल्या संकेत नियमांनी वर्तनावर नियंत्रण ठेवी शिस्त ध्येय साकार करण्या संतुलन जीवनात सुव्यवस्थेवर भिजत. वा, ध्येय साकार करण्या संतुलन जीवनात सुव्यवस्थेवर भिजत. नाही बाणावली शिस्त अंगी जर आलेल्या ताणाने व्हाल त्रस्त. नाही बाणवली शिस्त अंगी जर आलेल्या ताणाने व्हाल त्रस्त. सामाजिक भान स्वयं नियंत्रण, सामाजिक भान स्वयं नियंत्रण हरवून समस्यांनी चिंताग्रस्त. सामाजिक भान स्वयं नियंत्रण हरवून समस्यांनी चिंताग्रस्त. आणि खरंय की शिस्त जी आपण स्वतः बाळगली पाहिजे, शिस्त जी आपण स्वतःच्या अंगामध्ये भिणवली पाहिजे. आपण खूप वेळा पाहतो की आपण आजचं काम उद्यावर ढकलतो, आज ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या नंतर करेन असं म्हणतो, आणि आजचं काम आणि उद्याचं काम असा दोन्ही कामांचा डोंगर हा आपल्यावर येऊन पडतो. त्यावेळी मन त्रासतं, टेन्शन येतं, आणि त्या टेन्शनमध्ये जे आहे ते आपण आपलं बेस्ट देऊ शकत नाही, आपला परफॉर्मन्स जो आहे तो चांगला होऊ शकत नाही. म्हणून आपण स्वतःला शिस्त लावून घेतली पाहिजे, आपण स्वतः शिस्तीनं प्रत्येक काम केलं पाहिजे, आपलं कर्तव्य निभावलं पाहिजे. आणि ज्याने शिस्तीने शिस्त जी आहे ती ठेवली, ज्यांनी संकेत नियमांनी वर्तनावर नियंत्रण ठेवलं, तर निश्चितपणे तो यशस्वी होतो. असा सुंदर सामाजिक संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होता. आणि पुढच्या एका कवितेमध्ये कोमल संतोष लोहकरे मॅडम लिहित आहेत पारनेर अहिल्यानगर येथून. कोमल संतोष लोहकरे मॅडम यांनी पारनेर अहिल्यानगर येथून लिहिले उन्हाळ वारा या शीर्षकाखाली की रानो माळ हा फिरतो वेडा, रानो माळ हा फिरतो वेडा कोणा शोधत असतो. उन्हाळ वारा शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की रानो माळ हा फिरतो वेडा कोणा शोधत असतो, वाळलेली ही पाने घेऊन स्वतःशीच मग हसतो. क्या बात आहे, वाळलेली ही पाने घेऊन स्वतःशीच मग हसतो. दिशाहीन हा प्रवास सारा अंत कुठे ना दिसतो, दिशाहीन हा प्रवास सारा अंत कुठे ना दिसतो. हा उन्हाळ वारा काळोखात एकाकी मग बसतो, हा उन्हाळ वारा काळोखात एकाकी मग बसतो, एकाकी मग बसतो. आणि खरंय की उन्हाळ वाऱ्याचा दिशाहीन असा प्रवास असतो, अगदी वाळलेली पानं सुद्धा स्वतः सोबत घेतो, आणि तो स्वतःच्याच मस्तीमध्ये स्वतःच्याच तंद्रीमध्ये रानो माळ फिरत असतो. कळत नाही की तो कोणाला शोधतो. तर उन्हाळ वाऱ्याबद्दल खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये गोड शहारे या शीर्षकाखाली सौ दीपाली दिलीप पिंपळे मॅडम लिहित आहेत तालुका व जिल्हा पालघर येथून. सौ दीपाली दिलीप पिंपळे मॅडम यांनी तालुका व जिल्हा पालघर येथून लिहिले गोड शहारे या शीर्षकाखाली की लग्न घटिका समीप प्रिया हात तुझा हाती, लग्न घटिका समीप प्रिया हात तुझा हाती, क्षणात तेऊ लागल्या माझ्या नैनांच्या वाती. क्या वात आहे, क्षणात तेऊ लागल्या माझ्या नैनांच्या वाती, समीप आले मिलन वाजले कानी नगारे, समीप आले मिलन वाजले कानी नगारे, सनईच्या त्या सुरांनी मनास गोड शहारे, सनईच्या त्या सुरांनी मनास गोड शहारे, मनास गोड शहारे. वाह, तर लग्न घटिका समीप आल्यानंतर हाती हात घेतल्यानंतर नैनांच्या वाती देऊ लागतात आणि मिलनाचे नगारे जे आहेत ते कानी वाजू लागतात. खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सुलभा सत्तुरवार मॅडम यांनी पुणे येथून लिहिले ग्रीष्म सखा या शीर्षकाखाली सुलभा सत्तुरवार मॅडम लिहित आहेत पुणे येथून. आणि मॅडमनी त्यांच्या सुंदर अशा ग्रीष्म सखा या शीर्षकाखालील रचनेमध्ये लिहिलंय की असह्य हा उन्हाळा तरी फुले पळस पांगारा, असह्य हा उन्हाळा तरी फुले पळस पांगारा, डोलतो पिवळा बहावा निसर्गाचा कसा नजारा. वा, डोलतो पिवळा बहावा निसर्गाचा कसा नजारा, आला ग्रीष्म सखा बहरला गुलमोहर असा, आला ग्रीष्म सखा बहरला गुलमोहर असा, उन्हे अंगावर झेलतो विरागी साधू हा जसा, उन्हे अंगावर झेलतो विरागी साधू हा जसा. वाह, आणि खरंय की असह्य उन्हाळा आहे तरी सुद्धा पळस जो आहे तो पांगार आहे.
तो पिवळा बहाव्यामध्ये डोलत असतो आणि निसर्गाचा हा चमत्कार जो आहे तो आपल्याला दिसतो. ग्रीष्म सखा ज्यामध्ये गुलमोहर बहरतो आणि सारी उन्ह अंगावर झेलतो, जणू काही तो विरागी असा साधो आहे. खरंच की गुलमोहर जो ग्रीष्माला झेलतो तरी सुद्धा स्वतःच अस्तित्व टिकवून ठेवतो. गुलमोहर जो ग्रीष्माच्या कितीही झाडा लागल्या तरी आपलं फुलणं सोडत नाही, त्याप्रमाणेच आपण दुःखामध्ये आपलं फुलणं सोडलं नाही पाहिजे. दुःखामध्ये आनंद शोधणं आपण जे आहे ते सोडलं नाही पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं श्रोते.

0: अजी सुनते हो?
1: हाँ सुनी तो रहा हूँ।
0: क्या सुन रहे हो?
1: रेडियो पुनेरी आवाज।
0: ओ रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो खुशियाँ बांटो।
2: श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा त्या कविता व चारळ यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरचे कैलास सोबत आनंदी रहा आनंद लुटा। आणि श्रोते हो आजच्या शो मधल्या पुढच्या रचनांकडे वळण्यापूर्वी मी माझ्या काही चारोळ्या सादर करतोय। मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की तू आवरून ये तुझं मन, तू आवरून ये तुझं मन जगू दोघे काही क्षण, तू आवरून ये तुझं मन जगू दोघे काही क्षण। आणि माझ्या पुढच्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की तू म्हणजे बेधुंद क्षण, तू म्हणजे बेधुंद क्षण तू असल्यावर प्रसन्न मन। माझ्या पुढच्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की तू म्हणजे माझा श्वास तू म्हणजे विश्वास, तू म्हणजे माझा श्वास तू म्हणजे विश्वास तू जगण्याची आस, तू म्हणजे माझा श्वास तू म्हणजे विश्वास तू जगण्याची आस म्हणून तू अगदी खास, म्हणून तू अगदी खास। आणि दुसऱ्या एका चारोळीमध्ये मी लिहिलंय की ती म्हणाली तू कोणाचा, ती म्हणाली तू कोणाचा मी म्हटलं तुझ्या मनाचा, ती म्हणाली तू कोणाचा मी म्हटलं तिच्या मनाचा। आणि पुढच्या चारोळीत असं लिहिलंय की तू म्हणजे गोंधळ निघाल का, तू म्हणजे शब्द न शब्द बोल का, तू म्हणजे गोंधळ निघाल का, तू म्हणजे शब्द न शब्द बोल का, तू म्हणजे सुखद अशी सर तू म्हणजे खट्याळ निर्झर, तू म्हणजे सुखद अशी सर तू म्हणजे खट्याळ निर्झर, तू म्हणजे खट्याळ निर्झर। आणि दुसऱ्या चारोळीत तू म्हणजे शब्द मी म्हणजे मौन, तू म्हणजे शब्द मी म्हणजे मौन तुझा सहवास आहे बाकी सगळं गौण, तू म्हणजे शब्द मी म्हणजे मौन तुझा सहवास आहे बाकी सगळं गौण, बाकी सगळं गौण। आजच्या शो मधल्या पाऊस शीर्षकाखालील पुढच्या कवितेकडे वळूया ज्यामध्ये मंगल बोराडे शेळके मॅडम यांनी तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून लिहिले। मंगल बोराडे शेळके मॅडम लिहित आहेत तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून पाऊस शीर्षकाखाली की जगाचे जीवन शेतकऱ्याची आस। पाऊस शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की जगाचे जीवन शेतकऱ्याची आस पशुपक्ष्यांचा घास तूच रे, जगाचे जीवन शेतकऱ्याची आस पशुपक्ष्याचा घास तूच रे, निसर्गाचं सौंदर्य धरतीचं औदार्य रसिकाचे माधुर्य तूच रे। वाह, जगाचे जीवन शेतकऱ्याची आस पशुपक्ष्याचा घास तूच रे, निसर्गाचं सौंदर्य धरतीचं औदार्य रसिकाचं माधुर्य तूच रे, प्रेमिकांचा आनंद कवींचा छंद मनाचा स्वानंद तूच रे। क्या बात आहे, प्रेमिकांचा आनंद कवींचा छंद मनाचा स्वानंद तूच रे, तू बरसल्यावर खूप खूप बरं वाटतंय, तू बरसल्यावर खूप खूप बरं वाटतंय, वर्षभराचा कोड कसं पटकन सुटतंय, वर्षभराचा कोड कसं पटकन सुटतंय, असा हा पाऊस जो जगाचं जीवन आहे, शेतकऱ्यांची आस आहे आणि पशुपक्ष्यांचा घास आहे, निसर्गाचं सौंदर्य धरतीचं औदार्य आणि रसिकाचं माधुर्य, प्रेमिकांचा आनंद कवींचा छंद आणि मनाचा स्वानंद, असा हा पाऊस ज्याच्या बरसण्यानं मनामध्ये आनंद निर्माण होतो आणि खूप सारे प्रश्न जे आहेत ते सुटतात, असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं। पुढच्या एका कवितेमध्ये प्रिया पद्माकर डाखोडे मॅडम यांनी प्रियदर्शिका या नावाने लिहिलंय। प्रिया पद्माकर डाखोडे मॅडम लिहित आहेत प्रियदर्शिका या नावानं, बंधुभाव जपणं कठीण झालं या प्रत्येक मानवाला, बंधुभाव जपणं कठीण झालं या प्रत्येक मानवाला, पडलं त्याला उठवणं, पडलं त्याला उठवणं गरजेचं वाटणं भावाला, पडलं त्याला उठवणं गरजेचं वाटेना भावाला, अश्रूंचं मोल नाही जाणून एकाच रक्ताचे असे जरी, अश्रूंचं मोल नाही जाणून एकाच रक्ताचे असे जरी, बंधुभाव जाती विसरून भावालाच भाऊन विचारी, बंधुभाव जाती विसरून भावालाच भाऊन विचारी, भावालाच भाऊन विचारी। आणि खरंय की समाजातलं एक विराधक असं वास्तव मॅडमनी मांडलेलं आहे, ते पैशासाठी, इस्टेटीसाठी, शेती, घर जागा, पैसा, सोनं नाणे या सर्वांसाठी भाऊभावाचा वैरी ठरतो. एक भाऊ दुसऱ्या भावाचा वैरी होऊच कसा शकतो? आणि पैसा, प्रॉपर्टी ही प्राथमिकता नात्यांपेक्षा कशी मोठी असू शकते? कारण जेव्हा आपल्यावर एखादा दुःखाचा प्रसंग येतो, आपण आजारी पडतो, आपल्या मुलाबाळांना कुटुंबांना जेव्हा गरज पडते, तेव्हा आपण हाक कोणाला देणार जर का आपल्या नात्यामध्ये कटुता असेल? आणि त्या वेळेमध्ये जो आपल्यासाठी येईल, त्या वेळेमध्ये जो आपल्यासाठी करेल, असा हक्काचा तो भाऊच तर असतो, नाही का? कारण भाऊ आणि त्यांचं नातं हे खूप अनमोल असं असतं. त्या नात्याला जपलं पाहिजे, स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे. आणि जोपर्यंत स्वार्थ बाजूला ठेवला जात नाही, तोपर्यंत या नात्यामध्ये जी दरी आहे ती दरी कधीच कमी पडू शकत नाही, कमी होऊ शकत नाही. कारण भावाभावाचं नातं हे जर का टिकलं, दोघा भावांनी ठरवलं, तर ते यशाच्या अतिउच्च शिखरावर जाऊ शकतात. कारण एक गोष्ट, एक काम आणि एक व्यवहार हा एकट्याने करण्यापेक्षा दोघांनी केल्यानंतर तो अधिक सक्षम, अधिक प्रभावी होतो आणि प्रगती ही दोघांचीही होते. परंतु बऱ्याच वेळा व्यवहारामुळे असेल, कौटुंबिक कलहामुळे असेल, किंवा एकमेकांची ईर्ष्या, द्वेष, मत्सर यामुळे असेल, ते नातं जे आहे ते खराब होऊन जातं आणि आपण परक्यांचा आधार घेतो आणि रक्ताच्यांना सोडतो. परक्याचा आधार किती दिवस टिकणार? आणि परक्यांचा आधार हा खरंच निस्वार्थीपणे मिळेल? या जगामध्ये असे किती लोक आहेत की जे निस्वार्थीपणे तुमच्या मदतीला येऊ शकतील? परंतु या उलट जर आपण तुलना केली रक्ताच्या नात्यांची, तर रक्ताची नाती ही निश्चितपणे मदतीला येतात. कितीही कटुता असली तरी सगळे मतभेद विसरून निस्वार्थीपणे सर्वात पुढे आपल्यासाठी धावून येणारं नातं म्हणजे रक्ताचं नातं असतं आणि त्यातल्या त्यात भावाभावाचं नातं असतं. त्यामुळं कधीही भावाला दुखवू नका. आपल्यावर अन्याय जरी थोड्याफार प्रमाणामध्ये झाला तरीसुद्धा तो सहन करा. मग तो प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये असेल, पैशाच्या बाबतीमध्ये असतील, किंवा काही बोलण्यातून कटुता निर्माण झालेली असेल. मी भाऊ या अनुषंगानं लिहिलंय, माझ्या भावासाठी मी चारोळ लिहिलेली होती की माझ्या वादळांनाही भिडतो तो, माझ्या वादळांनाही भिडतो तो, माझ्या प्रत्येक दुःखाशी लढतो तो, माझ्या वादळांनाही भिडतो तो, माझ्या प्रत्येक दुःखाशी लढतो तो, तो आहे म्हणून अस्तित्व माझे, तो आहे म्हणून अस्तित्व माझे, त्याच्या विना मी अधुरा, हेच स्वत्व माझे, तो आहे म्हणून, तो आहे म्हणून अस्तित्व माझे, त्याच्या विना मी अधुरा, हेच स्वत्व माझे, माझ्या वादळांनाही भिडतो तो, माझ्या प्रत्येक दुःखाशी लढतो तो, तो आहे म्हणून आहे अस्तित्व माझे, त्याच्या विना मी अधुरा, हेच स्वत्व माझे. तर ही भावाच्या अनुषंगानं मी एक जी चारोळी आहे ती लिहिलेली होती. आणि जसं की मॅडमनी म्हटलंय की भावाभावामधले जे संबंध आहेत ते भावाभावामधले संबंध खूप टिकले पाहिजेत, बंधुभाव जे आहे तो जपला पाहिजे. आणि सध्याच्या काळामध्ये बंधुभाव टिकवणं हे अवघड झालेलं आहे, भाऊ भावाला विचारत नाही. खूप सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या एका कवितेमध्ये माझी मिराई या शीर्षकाखाली कुमारी स्नेहा मिरा संतोष खोडके मॅडम यांनी कायगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले. कुमारी स्नेहा मिरा संतोष खोडके मॅडम लिहित आहेत कायगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून. माझी मिराई, तुझा श्वास रोखून मला श्वास देण्याची किमया तू ग केलीस, तुझा श्वास रोखून मला श्वास देण्याची किमया तू ग केलीस, स्वतःचे डोळे त्रासून मला ही दुनिया तू ग दाखवलीस. वाह, स्वतःचे डोळे त्रासून मला ही दुनिया तू ग दाखवलीस. मिराई, तुझ्या हसऱ्या चेहऱ्यातच खरं लावण्य आहे. मिराई, तुझ्या हसऱ्या चेहऱ्यातच खरं लावण्य आहे. मिराई, तुझ्या ममतेचं खरं कारुण्य आहे. मिराई, तुझ्या ममतेचं खरं कारुण्य आहे. कारुण्य आहे. वाह, तर स्वतःचा श्वास रोखून मला श्वास देण्याची किमया करणारी आणि ममतेचं कारुण्य दर्शवणारी मिराई मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये मोगरा या शीर्षकाखाली सचिन अरमरे सरांनी चिपळूण रत्नागिरी येथून लिहिले. सचिन अरमरे सर लिहित आहेत चिपळूण रत्नागिरी येथून मोगरा या शीर्षकाखाली की किती गोड रूप तुझे पांढरा रंग हा झकास, किती गोड रूप तुझे पांढरा रंग हा झकास, दरवळतो आसवंत सारा भरून उरतो तुझा सुवास। क्या बात आहे, दरवळतो आसमंत सारा भरून उरतो तुझा सुवास, नाव तुझे मोगरा प्रीत शिकविशी जगाला, नाव तुझे मोगरा प्रीत शिकविशी जगाला, घेता तुला ओंजळीत, घेता तुला ओंजळीत, हर्ष वाटे मना मनाला, हर्ष वाटे मना मनाला। आणि खरं आहे की मोगरा नाव जरी उच्चारलं तरी चेहऱ्यावर हसू फुलतं, मोगरा ज्याचा गोड रंग आहे, जो दरवळतो तेव्हा सुगंध पसरवतो, जो दरवळतो जेव्हा तो दरवळतो तेव्हा तो प्रीत शिकवतो, मोगरा जो त्यानं तिला दिलेला असतो, मोगरा जो त्यानं तिला दिलेला आणि तिनं कुंतलामध्ये माळलेला असतो तो मोगऱ्याचा गजरा, नाही का? आणि मोगऱ्याच्या अनुषंगानं खूप सारं भरभरून असं लिहिलं गेलेलं आहे। आणि मी सुद्धा माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की इवलासा मोगरा घरभर पसरला, इवलासा मोगरा घरभर पसरला तिच्या तळहाताला अलगद स्पर्शून, इवलासा मोगरा घरभर पसरला तिच्या तळहाताला अलगद स्पर्शून, मी घरातला काना कोपरा दरवळला, मी घरातला काना कोपरा दरवळला, रातराणीचा गंध सुद्धा गेला मनोमन हर्षून, रातराणीचा गंध सुद्धा गेला मनोमन हर्षून, इवलासा मोगरा घरभर पसरला तिच्या तळहाताला अलगद स्पर्शून। तर ही मोगऱ्याच्या अनुषंगानं माझी एक चारोळी होती श्रोते हो। आणि मी माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिलंय की तिमराच्या गर्भातून पाहत डोकावत आहे तो चंद्रही गगनातून दुरूनच पाहत आहे, तो कूस बदलताच वाटे पसरल्या छटा सोनेरी, तिमिराच्या गर्भातून पहाट डोकावत आहे तो चंद्र ही गगनातून दुरूनच पाहत आहे, तू कुस बदलताच वाटे पसरल्या छटा सोनेरी, मधुर मिलनातील खुनात, मधुर मिलनातील खुनात मोगरा दरवळत आहे, मधुर मिलनातील खुनात मोगरा दरवळत आहे। तर ही मोगरा या मोगऱ्याच्या अनुषंगानं माझ्या काही रचना होत्या, सचिन अरमरे सरांनी चिपळूण रत्नागिरी येथून पाठवलेली, मोगऱ्याच्या अनुषंगाने मोगऱ्याच्या रूपाबद्दल आणि मोगऱ्याच्या सुगंधाच्या अनुषंगाने आपल्या या शोमध्ये दरवळ पसरवणारी अप्रतिम अशी ही रचना होती। आणि यासोबतच पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौ स्वाती शशिकांत यादव मॅडम भाग्यवान या नावाने लिहितात, दुघी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथून सौ स्वाती शशिकांत यादव मॅडम यांनी भाग्यवान नावाने मुक्काम पोस्ट दुघी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथून लिहिले की माणूस स्वतःच्या निवाऱ्यासाठी नको तो विचार करतोय मनात, माणूस स्वतःच्या निवाऱ्यासाठी नको तो विचार करतोय मनात, माणूस स्वतः झाडे तोडून सावली शोधतोय उन्हात। क्या बात आहे, माणूस स्वतःच्या निवाऱ्यासाठी नको तो विचार करतोय मनात, माणूस स्वतः झाडे तोडून सावली शोधतोय उन्हात, टोले जंग इमारती उभारण्यासाठी जंगले ही नष्ट केली काही क्षणात, टोले जंग इमारती उभारण्यासाठी जंगले ही नष्ट केली काही क्षणात। आणि मॅडमनी शेवटी असं लिहिलंय की मनुष्य जगाला ओरडून सांगतोय, मनुष्य जगाला ओरडून सांगतोय, जंगलचा राजा राहत नाही वनात, जंगलचा राजा राहत नाही वनात, हे सांगतोय कोण तर मनुष्य सांगतोय, ज्याने स्वतःच जंगल नष्ट केली, ज्याने स्वतःच काँक्रीटचे टोले जंग इमारती उभारण्यासाठी जंगल नष्ट केली आणि स्वतःच्या निवाऱ्यासाठी माणूस हा नको तो विचार करतोय, तो झाड तोडतोय आणि उन्हात सावली शोधतोय, अगदी गाडी लावायला सुद्धा सावली नसते इतकी झाडं तोडण्यात आलेली आहेत। एक सामाजिक संदेश देणारी, समाजातल्या विराधक अशा वास्तवावर प्रकाश टाकणारी खूप अप्रतिम सामाजिक संदेश असलेली मॅडमची ही रचना होती। पुढच्या एका कवितेमध्ये ग्रामीण कवी या नावाने जयेश अजित उगले सरांनी, जयेश अजित उगले सरांनी दिंडोरी जिल्हा नाशिक येथून लिहिले, सर लिहित आहेत पुन्हा येण्यासाठी या शीर्षकाखाली की आज निरोप देत तुम्हाला देताना पाणावले डोळे आम्हा सर्वांचे, आज निरोप तुम्हाला देताना पाणावले डोळे आम्हा सर्वांचे, आता गजमजणार नाही वर्ग आणि चिवचिवणार नाही पाखरं, आता गजबजणार नाही वर्ग आणि चिवचिवणार नाही पाखरं, पण पण येईल आठवण तुमची शाळेची, पण येईल आठवण तुमची शाळेची, तरी देत आहोत निरोप तुम्हाला जड अंतकरणानं. आज निरोप देताना तुम्हाला देताना पाणावले डोळे आम्हा सर्वांचे. आता गजबजणार नाही वर्ग आणि चिवचिवणार नाही पाखरं, पण आठवण, पण येईल आठवण, पण येईल आठवण तुमची शाळेची, तरी देत आहोत निरोप तुम्हाला जड अंतकरणानं. पुन्हा हे मंदिर गजबजण्यासाठी, पुन्हा हे मंदिर गजबजण्यासाठी, पुन्हा येण्यासाठी, या शीर्षकाखाली. आणि खरंच की ज्याच्यासोबत आपण दररोज असतो, ज्याच्यासोबत आपण आयुष्यातला बराचसा वेळ घालवतो, ज्याच्यासोबत आपण शिकतो, ज्यांच्याकडून आपण अनुभव घेतो, ज्यांच्याकडून आपण अभ्यासाचे धडे गिरवतो. आणि एक वेळ अशी येते की निरोप घेण्याची वेळ येते, आणि निरोप घेण्याची वेळ आल्यानंतर अंतःकरण हे जड होतं, डोळे डबडबतात, परंतु ते सत्य असतं जे स्वीकारावं लागतं आणि निरोप द्यावा लागतो. खूप गहिरं असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा, या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत, म्हणजेच आरजे कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटू या छोट्याशा ब्रेकनंतर.
3: अजीज दोस्तों, हिंदुस्तान की आजादी की सालगिरह पर मैं और मेरे साथी आपको दिली मुबारकबाद पेश करते हैं, और जिस शौक से आप आजादी का जश्न मनाने यहां आए हैं उसका शुक्रिया अदा करते हैं. आज रात यौम आजादी के शानदार जश्न पर मैं और मेरे साथी आपके सामने एक कव्वाली पेश करने वाले हैं, मगर इससे पहले मुझे इतनी गुजारिश करनी है कि आज ये कव्वाली महज कव्वाली नहीं बल्कि मेरी जिंदगी का, मेरी मोहब्बत का बहुत बड़ा इम्तिहान बन गई है. हादसा अक्सर इंसान को एक दोराहे पर लाकर खड़ा कर देते हैं और उसे फैसले का हक होता है कि वो कौन सा रास्ता इख्तियार करे, मगर मेरे लिए तो वो दोराहा भी नहीं, मेरे लिए एक ही रास्ता है, एक ही फैसला, एक ही अंजाम. इसलिए आज इस भरी महफिल के सामने मेरा यह वादा है, या तो वो हाथ जिन्होंने मेरे गले में यह हार डालते हुए मोहब्बत की कस्में खाई थी मुझे दोबारा यह हार पहनाएंगे, यह आज की रात मेरी जिंदगी की आखिरी रात होगी.

प्रेमाचा गुलाबी रंग तुझ्या गोऱ्या कोपऱ्या गालावर खुललाय, नी ती एवढी सुंदर का दिसते, नी ती एवढी सुंदर का दिसते, असा प्रश्न गालावरच्या तिळाला पडलाय, नी ती एवढी सुंदर का दिसते, असा प्रश्न तिच्या गालावरच्या तिळाला पडलाय। तर ही माझी एक चारोळी होती। माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की मी तिला म्हटलं की तू खूप गोड दिसते, मी तिला म्हटलं की तू खूप गोड दिसते, तर ती म्हणाली की मी तिला म्हटलं की तू खूप गोड दिसते, तर ती म्हणाली की तुझं प्रतिबिंब डोळ्यात हसते, तुझं प्रतिबिंब डोळ्यात हसते। तर या माझ्या काही चारोळ्या होत्या श्रोते हो। आणि यासोबतच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूया, ज्यामध्ये रामचंद्र किल्लेदार सरांनी ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथून लिहिलंय। रामचंद्र किल्लेदार सर लिहितायत ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथून पहिल्या चारोळीमध्ये की का काढता असे उद्गार, करता कोणाच्या पित्रांचा उद्धार, का काढता असे उद्गार, करता कोणाच्या पित्रांचा उद्धार, संयमाने वागा कधीतरी तुम्ही माणूस आहे यार, संयमाने वागा कधीतरी तुम्ही माणूस आहे यार। आणि बऱ्याच वेळा आपण पाहतो की अगदी पूर्वजांचा सुद्धा उद्धार केला जातो बोलता बोलता भांडणामध्ये द्वेषापोटी। तर सरांनी त्यांना एक सल्ला दिलेला आहे की जरा संयमाने वागा आणि तुम्ही माणूस आहात, माणसासारखं वागा। तर खूप सुंदर संदेश होता या चारोळीमध्ये। दुसऱ्या चारोळीमध्ये सरलीत आहेत की रोज रोजची दगदग रोज रोजचा तो व्याप, रोज रोजची दगदग रोज रोजचा तो व्याप, कंटाळून कसे काय चालणार, कंटाळून कसे काय चालणार, हीच तर आहे जीवनाची चाल, हीच तर आहे जीवनाची चाल। आणि खरंय की रोजच्या दगदगीनं रोजच्या व्यापानं माणूस थकतो, त्रासतो, परंतु कंटाळता येत नाही, थकता येत नाही, थांबता येत नाही। जीवनाचा प्रवास हा सतत निरंतर चालू ठेवावा लागतो। आपली सुख दुःख बाजूला ठेवून आपल्या कर्तव्याप्रती आपण प्रामाणिक राहावं लागतं, कारण काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्यालाच कराव्या लागतात। आपली जागा कोणी घेऊ शकत नाही। आपण इतरांना सांगू शकतो परंतु त्यांना त्या जमतीलच असं नाही, ज्यामुळे नुकसान होतं। तर जो व्याप आहे, जी दगदग आहे, मनातली ही जी काही धाकधूक असते, याला सरांनी अप्रतिमरित्या जे आहे ते शब्दबद्ध केलेलं आहे। पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये रंजना रघुनाथ भैसारे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय। रंजना रघुनाथ भैसारे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून की प्रेमाची आस आज वेधले निराशा बाई, प्रेमाची आस आज वेधले निराशा बाई, आधुनिक पोर आज जीव संपवतो घाई घाई, आधुनिक पोर आज जीव संपवतो घाई घाई, असला जरी तो ठाम हरतो प्रेमाच्या पायी, असला जरी तो ठाम हरतो प्रेमाच्या पायी, उतावीळ होतो जणू, उतावीळ होतो जणू, नाही स्मरत आई बापाची पुण्याई, नाही स्मरत आई बापाची पुण्याई। आणि खरंय की प्रेम हे जेवढं सुंदर आहे तेवढंच जीवघेणास आहे, प्रेम हे जेवढं आनंददायी आहे तेवढंच दुःखदायी सुद्धा आहे। आणि आजकालची मुलं ही या प्रेमापोटी नैराश्येने स्वतःचं जीवन संपवत आहेत, आणि ती कृत्य करत असताना त्यांना स्वतःच्या आईवडिलांचा सुद्धा विचार येत नाही। तो ठाम असतो पण प्रेमामध्ये हरतो, कारण तिथं मन गुंतलेलं असतं। त्यामुळे कोणालाही दुखावताना, कोणालाही बोलताना खूप विचार करून बोला। आपण सहज बोललेल्या गोष्टी कोणाच्या तरी मनावर खोलवर घाव करू शकतात। आपण सहजपणे बोललेल्या गोष्टीने कोणीतरी कायमचा उद्ध्वस्त होऊ शकतो। आपण सहज बोललेल्या गोष्टीमुळे एखाद्याच्या मनाला एवढी मोठी जखम होऊ शकते जी त्याच्या आयुष्यामध्ये कधीच भरून सुद्धा येऊ शकत नाही। आणि विशेषतः जे हळवी माणसं असतात तर त्यांच्या तर ते खूप जिव्हारी लागतं आणि ते टोकाचं पाऊल सुद्धा उचलतात, कारण तिथं प्रेम असतं। एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीवर जिवापाडाचं प्रेम केलेलं असतं, आणि ज्याच्यावर प्रेम केलं त्याच व्यक्तीने जर का घाव दिले, त्याच व्यक्तीने जर का अपराधीपणाची भावना दिली, त्याच व्यक्तीने जर का अत्यंत खालच्या लेवलला जाऊन बोललं गेलं, तर मात्र माणूस हा आतून तुटतो, माणूस हा आतून उद्ध्वस्त होतो आणि नैराश्यमध्ये जातो। त्यामुळे बोलताना संयम पाळला पाहिजे।

आणि ज्याला बोललं त्याने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्याने बोलला तो त्याचा प्रश्न होता. आपण त्याला मनावर किती घ्यायचं, आपण त्याचा विचार किती करायचा आणि त्या गोष्टीसाठी आपण स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं जीवन या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपण दुःखामध्ये जायचं का? इतरही आपल्याला लोक आहेत, आपण त्यांच्यासाठी जगलं पाहिजे, आपण त्यातून सावरलं पाहिजे, आपण त्यातून सावरत सावरत पुढे गेलं पाहिजे, नाही का? खूप अप्रतिम सुंदर असा संदेश या रचनेमध्ये होता, संघर्ष या शीर्षकाखालील. पुढच्या रचनेकडे आपण वळूया. हर्षा भुरे मॅडम यांनी भंडारा येथून सुंदर अशी कविता पाठवलेली आहे संघर्ष या शीर्षकाखाली, की स्वप्न साकार करण्या करा लागतो संघर्ष. स्वप्न साकार करण्या करा लागतो संघर्ष, उगवते त्यातूनच नवी पहाट उत्कर्ष. वाह, उगवते त्यातूनच नवी पहाट उत्कर्ष. संघर्षातून घ्यावेत अनुभव जीवनाचे, संघर्षातून घ्यावेत अनुभव जीवनाचे. एकमेव साधन ते पर्व नवे बघण्याचे, एकमेव साधन ते पर्व नवे बघण्याचे, पर्व नवे बघण्याचे. आणि खरंय की स्वप्ने साकार करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आपल्याला जे आपल्या अवतीभोवती मोठी माणसं दिसतात, वयाने, पदाने, पैशाने, प्रतिष्ठेने आणि समृद्ध झालेली, त्या माणसांनी संघर्ष केलेला आहे. आपल्याला त्यांचं यश दिसतं पण त्यांच्या जागलेल्या रात्री आपल्याला माहीत नसतात, त्यांनी काढलेले दिवस आपल्याला माहीत नसतात, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये किती संघर्ष केलेला आहे ही गोष्ट बऱ्याच वेळा जगासमोर येत नाही. दिसतं ते यश, दिसतं तो पैसा आणि दिसतं ते साम्राज्य, परंतु संघर्षाशिवाय कोणतीच गोष्ट मिळत नाही, संघर्षाशिवाय स्वप्न पूर्ण होत नाहीत. हा सुंदर सकारात्मक संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होता. पुढच्या एका कवितेमध्ये प्रमोद शंकरराव हमंद सरांनी पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथून लिहिले. प्रमोद शंकरराव हमंद सर लिहित आहेत मथुरानगर पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथून, की आयुष्याचे पान उघडत एक एक पाऊल पुढे टाकणे. आयुष्याचे पान उघडत एक एक पाऊल पुढे टाकणे, दुःखाने रडविले जरी वाटेत हसत पुन्हा जीवनाचे ध्येय गाठणे. क्या वाद आहे! दुःखाने रडविले जरी वाटेत हसत हसत हसत पुन्हा जीवनाचे ध्येय गाठणे. जे आपलं नाही तेच हरवेल, जे आपलं नाही तेच हरवेल याच काळजीत माणूस जगतो. जे आपलं नाही तेच हरवेल याच काळजीत माणूस जगतो. आजच्या सुखाला हरवूनी उद्याच्या दुःख उद्याच्या सुखाला शोधतो. आजच्या सुखाला हरवूनी उद्याच्या सुखाला शोधतो. जे आपलं नाही तेच हरवेल याच काळजीत माणूस जगतो. आजच्या सुखाला हरवूनी उद्याच्या सुखाला शोधतो, उद्याच्या सुखाला शोधतो. तर जीवन जगण्याचा एक साधा सोपा मार्ग सरांच्या या अप्रतिम अशा कवितेमध्ये होता, की आयुष्याचं पान उघडत आपण एक एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे आणि दुःखाने रडवलं तरी आपण हसत जीवनाचं ध्येय गाठलं पाहिजे, नाही का? आणि बऱ्याच वेळा जसं सरांनी म्हटलंय की जे आपलं नाही तेच हरवेल या काळजीत माणूस जगतो. कारण बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की जो मैने पाया वो रब की मेहरबानी आहे और जो मैने खोया वो मेरी नादानी आहे. म्हणजे जेवढं आपल्या पाशी आहे तेवढंच आपलं आहे, आणि जे आपल्या पाशी नाही किंवा जे अजून मिळालेलं नाही ते आपलं नाही असं समजून जर जीवन जगलं तर मला असं वाटतं की आपलं जीवन हे आनंदी होईल. जसं सरांनी म्हटलेलं आहे की जे आपलं नाही नसलेल्या गोष्टी हरवतील या भीतीने आपण आपलं जीवनच दुःखमय करून टाकतो. जे अजून मिळायचं आहे किंवा जे आपलं नव्हतं आपण त्याच्या अति अपेक्षा केलेल्या होत्या, आपल्याला माहीत आहे की ते आपलं नव्हतं पण ते मिळालं नाही याचं दुःख जास्त आहे. प्रयत्न आपल्या हातामध्ये आहेत, प्रामाणिकपणा आपल्या हातामध्ये आहे आणि कष्ट करण्याची जिद्द आपल्या हातामध्ये आहे. आपण तेवढंच केलं पाहिजे. आपण अति कोणतीही गोष्ट मिळवण्याच्या नादामध्ये आपण सुखाला हरवून बसतो, असे सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि याबरोबरच पापण्या या शीर्षकाखालील पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया. नीता देठे मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून. नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिले पापण्या या शीर्षकाखाली, की पापण्यांच्या सावलीत लपले स्वप्नांचे गाव.
क्या बात आहे. पापण्यांच्या सावलीत लपले स्वप्नांचे गाव, डोळ्यांच्या किनाऱ्यावर थांबला भावनांचा ठाव. पापण्यांच्या सावलीत लपले स्वप्नांचे गाव, डोळ्यांच्या किनाऱ्यावर थांबला भावनांचा ठाव. हलकेच मिटता पापण्या, जग सारे विसरून जाई. हलकेच मिटता पापण्या, जग सारे विसरून जाई. उघडता पुन्हा हळुवार, उघडता पुन्हा हळुवार, नवे सूर जुळून येई, नवे सूर जुळून येई. पापण्यांच्या सावलीत लपले स्वप्नांचे गाव, डोळ्यांच्या किनाऱ्यावर थांबला भावनांचा ठाव. वाह, तर पापण्या आणि पापण्याआडचं स्वप्नांचं गाव, जिथं त्या डोळ्यांच्या किनाऱ्यावर थांबलेला भावनांचा ठाव मॅडमनी शब्दबद्ध केलेला. आणि पापण्याआड खूप साऱ्या गोष्टी असतात, त्या कधी ओघळतात तर त्या कधी पापणी आड लपून राहतात. त्यामुळं हलकेच जेव्हा पापण्या आपण मिटतो तेव्हा सारं जग विसरून जातो. आणि पापणी पुन्हा जेव्हा उघडली जाते तेव्हा आपल्याला नवं जग दिसतं, नवे सूर जुळून येतात. खूप अप्रतिम असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या एका चारोळीमध्ये सौ वैशाली हनुमंत डोईफोडे मॅडम लिहित आहेत सातारा येथून. सौ वैशाली हनुमंत डोईफोडे मॅडम यांनी सातारा येथून लिहिले की आईचं सुख लेकराच्या चेहऱ्यावरचं हसू असतं. आईचं सुख लेकराच्या चेहऱ्यावरचं हसू असतं, त्याशिवाय स्वर्गसुख ही तिला फिकं वाटतं, त्याशिवाय स्वर्गसुख ही तिला फिकं वाटतं. आईचं सुख लेकराच्या चेहऱ्यावरचं हसू असतं. आणि खरंय, हे लेकरू हसलं तर आईला सुख वाटतं. आई ती आईच असते, ती प्राण्यांमधली आई असो, मानवांमधली असो किंवा पशुपक्ष्यांमधली असो. खूप वेळा आपण व्हिडिओमध्ये सुद्धा पाहतो की एक आई आपल्या लेकरासाठी कोणत्याही टोकाचा संघर्ष करते आणि त्या लेकराच्या चेहऱ्यावरचं हसू जे आहे ते तिला अनमोल वाटतं. खूप अप्रतिम चारच ओळीमध्ये अगदी बोलके भाव मांडणारी मॅडमची ही रचना होती. पुढच्या एका कवितेमध्ये श्री श्रीकांत पाटील सरांनी राजधानी रायगड येथून लिहिले. श्री श्रीकांत पाटील सर लिहित आहेत राजधानी रायगड येथून दीपस्तंभ या शीर्षकाखाली की पुरातन मंदिराचा सौंदर्यात्मक वारसा, दगडात रचलेला कोरीव कलेचा ठसा. वाह, पुरातन मंदिराचा सौंदर्यात्मक वारसा, दगडात रचलेला कोरीव कलेचा ठसा. अंधाऱ्या रात्रीत शोभे भव्य अशी रोषणाई, अंधाऱ्या रात्रीत शोभे भव्य अशी रोषणाई. याची देही याची डोळा दिव्य दर्शनाची घाई, याची देही याची डोळा दिव्य दर्शनाची घाई, दिव्य दर्शनाची घाई. असा हा दीपस्तंभ. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की पुरातन मंदिर आजही आहे, त्याचा सौंदर्यात्मक वारसा आहे, त्याला खूप मोठा इतिहास आहे आणि त्याच्या प्रत्येक दगडामध्ये कोरीव जी आहे कला, त्याचे ठसे जे आहेत ते आपल्याला उमटलेले दिसतात. आपण बऱ्याच वेळा अशा पुरातन ठिकाणी जातो, गड किल्ले असतील, मंदिरं असतील, तर त्याचं पावित्र्य आपण जपलं पाहिजे. त्या ठिकाणी आपण घाण केले नाही पाहिजे. त्या ठिकाणी निसर्ग जो तिथला आहे तर त्याचं संवर्धन केलं पाहिजे. सरांनी या दीपस्तंभ शीर्षकाखालील रचनेमध्ये खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव जे आहेत ते व्यक्त केलेले आहेत की अंधाऱ्या रात्रीत शोभे भव्य अशी रोषणाई, याची देही याची डोळा दिव्य दर्शनाची घाई, दिव्य दर्शनाची घाई. आणि खराय श्रोते हो की दिव्य दर्शनाची घाई त्या मंदिरांना पुरातन वास्तूंना पाहिल्यानंतर आपल्याला लागते. आणि श्रोते हो, तुम्ही घड्याळ पाहिलंय का? खूप सुंदर सुंदर रचना होत्या. आज आपल्या सर्वांच्या रचना थोड्याशा कमी होत्या म्हणून मला माझ्या रचना सादर करण्याची संधी मिळाली, जी तुमच्यामुळे मिळाली, त्यामुळे मी माझ्याही काही रचना सादर केल्या. आणि श्रोते हो, बघता बघता आपल्या शोची वेळ संपलेली आहे, घड्याळ मला खुणावत आहे, त्यामुळे खरंच चढ अंतकरणानं मला आजच्या शो पुरता तुमचा निरोप घ्यावा लागणार आहे. कारण मी जड अंतकरणानं यासाठी म्हटलं की येणारे 2 रविवार आपला शो होणार नाही. मी आउट ऑफ स्टेशन असल्यामुळं, काश्मीर टूरवर असल्यामुळं आपले 2 रविवारचे शो जे आहेत ते होणार नाहीत, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि श्रोते हो, भेटूया पुन्हा रविवारी, 2 रविवार नंतर, रविवारी दुपारी ठीक 2 वाजता. तोपर्यंत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.

पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: रेडियो पुणेरी हो आमचा रेडियो पुणेरी। अहो ऐकलत का हो आमचा रेडियो पुणेरी हो आमचा रेडियो पुणेरी।
1: नमस्कार अलकप्रेमी रसिक श्रोते हो नमस्कार। तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 4 वर्षांपासून अलकप्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि अलककार मित्रांच्या गळ्यातील ताईत झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो झलक आमची अलकप्रेमी रसिक श्रोते हो। आज 17 मे 2026 आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 203 अलकप्रेमी रसिक श्रोते हो दर रविवारी आपण एक एक दिवस पुढचा प्रयोग सादर करतो म्हणजे 203 वा प्रयोग आता आला। बघता बघता तुमच्या सगळ्यांच्या कृपेने आणखीन 50 प्रयोग होतील 250 टप्पा गाठला जाईल। अलकप्रेमी रसिक श्रोते हो खरंच ही केवळ तुमच्या प्रेमाची किमया बरं का। आता आरजे जगदीश 17 मे 2026 कार्यक्रमातील पहिल्याच अलक घेतोय बागडे कुटुंबियांच्या अर्थात अलककार विमेश यशवंत बागडे नाशिकेतून लिहितात। जबलपूर येथील दुर्दैवी घटनेत दुर्दैवी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आई व तिच्या लहानग्या मुलाचा फोटो पाहिल्यानंतर पिल्लाला खाली ठेवून त्यावर उभ्या राहिलेल्या माकडिणीची गोष्ट आठवली। अलकप्रेमी रसिक श्रोते हो अलककार विमेश खरंच आईच्या पावलावर पाऊल टाकून कमीत कमी शब्दांमध्ये बहारदार अलक लिहायला लागलेत। माकडीची गोष्ट तुम्ही सगळ्यांनीच ऐकली असेल। ती माकडीच्या नावावर सांगितली जाते, ती मांजराच्या नावावर सांगितली जाते, पण जेव्हा संकट आईच्या गळ्यापर्यंत येतं त्यावेळेला त्या ठिकाणी आई ते संकट आपल्यावरचं आपल्या मुलावर टाकते अर्थात ती गोष्टीतली आई असते। मला वाटलं प्रत्यक्षातली आई नसावी अशी, म्हणजे प्रत्यक्षातली आई ही नक्कीच त्या ठिकाणी काय करत असेल आपल्या मुलांना वाचवत असेल याची खात्री बाळगूया आणि पुढच्या म्हणजे आईच्या अलककडे वळूया। अलककार विमल बागडे नाशिकेतून लिहितात। खाद्यपदार्थात वापरलेल्या बेकिंग सोड्याप्रमाणे त्याच्या संगतीत ती हलकेच फुलून आली। अलककार विमल ती त्याच्या संगतीत हलकेच फुलून आली ठीक आहे, त्याचा सहवास मात्र मला बेकिंग सोड्यासारखा वाटत नाही कारण बेकिंग सोडा हा तसा आपल्या शरीराला घातक असतो आणि तिचं फुलून येणं हे त्याच्यामुळे झालं असेल तर बेकिंग सोड्याची उपमा येऊ शकत नाही। पण तुमचा विचार करण्याचा जो काही ऑरा आहे, विचार करण्याची तुमची जी दृष्टी आहे ती मात्र जबरदस्त आहे असं मी 100% म्हणू शकतो। वळू या पुढच्या अलककडे। दिग्रस यवतमाळीतून अलककार अरुणा दुद्दलवार लिहितात। अगं आई सांभाळू ना, गुडघ्यांच्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर आईला नव्याने चालणं शिकवताना मुलगा म्हणताच तिला पांगुळ गाडा घेऊन चालणं शिकणार त्याचं बालपण आठवून हसू आलं। वा अलककार अरुणा मला प्रचंड आवडली अलक, म्हणजे आईबद्दल त्याच्या मनात असलेली जी जी जी उमेद आहे, आईबद्दल जो जिवाळा आहे जो उमाळा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे। आईची काळजी घेणं हे महत्वाचं आहे आणि आईला त्याच्या लहानपणीचा पांगुळ गाडा आठवणं ही तर अत्यंत जबरदस्त गोष्ट आहे। मला ही अलग वैयक्तिकरित्या प्रचंड आवडली। वळ या पुढच्या अलगकडे। बऱ्याच दिवसानंतर ज्यांनी आपल्याला अलग पाठवले ते अलककार सातारा येथील विशाल अलका मोहन यादव लिहितात। खुलड्या आधीच ती कळी नराधमाने चुरडली। अलककार विशाल यांना मी चुरडलीच्या जागी चुरगळली आणि काही शब्द सुचवले पण त्यांचा शब्द त्यांनी प्रमाण मानला अर्थात लेखक लेखक असतो, लेखकामध्ये आपण लुडबुड करणं योग्य नाही आणि मग त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं ती चुरडली ती खुडली म्हटलं असतं तर मृत्युमुखी पडली, ती चुरडली चुरगळली म्हटलं तर तो कागद आहे. पण चुरडली हा त्यांच्याकडे वेगळ्या अर्थाने शब्द वापरला जातो. आणि अगदी अलीकडे जे काही प्रसंग घडतायत, प्रसंग सतत त्या ठिकाणी जे काही दिसतायत त्याच्यावरची अलग. पण मला इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते, अशा लंपटांना खरंच जाहीरपणे फासावर का लटकवलं जात नाही किंवा जमावाच्या स्वाधीन का बरं केलं जात नाही. कदाचित कायदा असं म्हणत असेल की शिक्षा होईल, पण गुन्हा आधी त्या गुन्ह्याची शहानिशा झाली पाहिजे, गुन्हा सिद्ध झाला पाहिजे, आरोप सिद्ध झाला पाहिजे आणि मगच शिक्षा शक्य आहे. अन्यथा म्हणजे बघा ना, तो संन्याशी त्याला आपण फासावर लटकवणं चुकीचं आहे आणि म्हणून चोर सोडून संन्यासाला फाशी मिळू नये असा कायद्याचा विचार असावा, आपण तोही विचार करायला हवा. पण जर असं निदर्शनास येत असेल तर ताबडतोब अशा प्रकारची कार्यवाही होईल का? कधीतरी अशा प्रकारचा उपक्रम शासनाकडून राबवला जाईल का? म्हणजे खऱ्या अर्थाने चपराक लोकांना बसू शकेल. ऐकूया जे नियमितपणे आपल्याला प्रतिक्रिया देतात पण अनियमितपणे अलग पाठवतात. अलग विज्ञानवादी लिहितात, अलग समाजवादी लिहितात, अलग ऐतिहासिक लिहितात, अलग समाज प्रबोधनाची लिहितात, वेगवेगळ्या धाटणीचे अलग लिहितात. ज्यांच्या नावामध्ये इच्छा आहे म्हणजे विश्व आहे, ज्यांच्या नावामध्ये ईश्वर आहे परमेश्वर आहे असे सोलापूर येथील अलग विषयी ईश्वर लिहितात. मांजर, काही पोरं मांजराला दगडाने मारत होती, मोठी माणसे हसत सारं काही पाहत होती. एका पोराने मोठा दगड उचलला, खाली पडलेल्या जखमी अवस्थेतला रक्ताने वाकलेल्या दगडापासून वाचण्यासाठी आपले इवलेशे दोन्ही हात वर केलेलं मांजर मानव समाजाला प्रश्न विचारत होता, आम्हाला जगण्याचा काहीच अधिकार नाही का? अलग कर विशू, खरं आहे त्यांना जगण्याचा खरंच अधिकार नाही का? आणि आपण असा का विचार करतो किंवा आपण अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्राण्यांबरोबर का खेळतो, ठेचकाळून त्यांना आपण का मारतो? अर्थात मांजराला मारणारी जमात मी आज पहिल्यांदा पाहिले, कुत्र्यांना मारतात किंवा त्या ठिकाणी माकडांना मारतात किंवा आणखीन इतर पक्ष्यांना प्राण्यांना मारतात, मांजराला मात्र खरंच मारू नये, कुणालाच मारू नये. आणि त्याची शिक्षा याच जन्मात भोगावी लागेल, कारण जिथलं कर्म तिथेच आपल्याला भोगावं लागतं. ऐकूया लातूर येथील अलकर प्रभावाडकर बाटली या शीर्षकांतर्गत लिहितात, पंचायतीत उभी बाटली की आडवी यावर मतदान होणार होते. नवऱ्याचा विरोध डावलून तिने सारा गाव पिंजून काढला. ठरलेल्या दिवशी मतदान होऊन लगेच मतमोजणी झाली. आडव्या बाटलीचा विजय झाला. सर्व महिलांनी विजयोत्सव साजरा केला. ती घरी आली, दार उघडून लाईट लावताच एकदम भडका उडाला. अलकर प्रभा, आगळी वेगळी अलक आहे, मला प्रचंड आवडले, मानाचा मुजरा तुमच्या या अलकला. अलक मधल्या उभी बाटली की आडवी बाटली? बाटली उभी. पण मग मुला मला पुन्हा प्रश्न पडला, उभी बाटली आडवी करूनच तर ग्लासात ओतणार, मग त्याने भडका उडालाच ना. मग ती बाटली उभी की आडवी यापेक्षा बाटली बंद की बाटली उघडी अशा प्रकारचं मतदान झालं असतं तर? अर्थात ही योजना चांगली आहे आणि प्रचंड महत्वाची आहे. म्हणजे मद्यप्राशन निर्मूलन, मद्य हटाव, गाव बचाव अशा प्रकारच्या त्या ठिकाणी संकल्पना राबवल्याच पाहिजेत. आणि आत्ताच जे विजय थलापती हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री झालेत त्यांनी अशा प्रकारची सूचना काढली आहे. आणि मला हा विजयोत्सव तुमचा आवडला, पण घरी मात्र परिस्थिती पुन्हा तीच, जैसे थे त्याच्यावर आपण काय करणार असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ऐकूया पुढची अलग. आरके नगर सोसायटी नंबर 5 कोल्हापूर येथून अलंकार श्री बाळमाने लिहितात, गावातील सुप्रसिद्ध मंदिरातील देवीच्या दर्शनाला जाण्याची त्याला खूप इच्छा झाली, परंतु भाविकांच्या त्या लांबलचक रांगेत तिस्तत उभारून गाभाऱ्यापर्यंत पोहोचल्यावर होणाऱ्या ढकलाढकलीतून मिळालेलं ते काही क्षणांचं देवीचं दर्शन गेल्या वेळेचा हा अनुभव लक्षात येतात तो पुटपुटला, माफ कर माते, इथूनच माझा नमस्कार स्वीकार. अलग कर बाळ, बाप आहात तुम्ही म्हणतो मी, अलगचे बाप आहात तुम्ही, अलगचे बाप आहात कारण उत्तम दर्जेदार अलग दर 15 दिवसात तुम्ही पाठवता. खरंच आहे, परमेश्वर कुठे नाहीये, या चराचर सृष्टीत आहे. परमेश्वर स्वतः म्हणतो, मी कुठे आहे, कुठे शोधतोय तुम्हाला, मंदिरात, राऊळात, अरे मी रंजल्या गांजल्यांमध्ये आहे, मी दीन दलितांमध्ये आहे, दुबळ्यांमध्ये आहे, मी स्त्रीमध्ये आहे, मी लहान मुलामध्ये आहे, मी त्या ठिकाणी सर्वत्र आहे, मला कुठेच शोधायची खरंच आवश्यकता नाही, असं म्हणणाऱ्या परमेश्वराला आपण लांब लचक रांगा लावून का बरं शोधायचं, आणि तो परमेश्वर आपल्याला किती वेळ देणार हा प्रश्न नाही का. उत्तम अलक पाठवलीत, उत्तम अलक लिहिलीत, तुम्हाला अलकसाठी मानाचा मानाचा मुजरा. वा, चला वळूया, जाऊया साता समुद्रापलीकडे स्वीडनला, आणि अलग घेऊया अलंकार सर रोहिणी अमोल पराडकर यांची. पतीच्या संशयी व रागीट स्वभावामुळे ती घरातून पळून गेली. घरातील श्वापदापेक्षा बाहेरचे श्वापद अतिशय भयानक आहेत हे लक्षात येताच ती माघारी फिरली. अलंकार रोहिणी, असं हरू देऊ नका स्त्रीला. महिला सक्षमीकरणाचे दिवस सुरू आहेत, महिला सबलीकरणाचे दिवस सुरू आहेत. ती बाहेर गेली आणि बाहेरच्या स्वापदांना ठेचून मारलं. ही अलक अशी असती किंवा बाहेरच्या स्वापदांना कंटाळून ती घरी आली आणि घरच्या स्वापदाला फरफटत बाहेरच्या स्वापदांमध्ये घेऊन गेली आणि मग त्या ठिकाणी तिने सगळ्यांना मारलं. अशा प्रकारची अलक असती तर ती परत आली याचा अर्थ ती आपलं अस्तित्व विसरली. वास्तव मध्ये असंच झालं, ती घर सोडून निघून गेली. अस्तित्व मध्ये असंच झालं, ती घर सोडून निघून गेली याचा अर्थ बाहेर केले नवऱ्याला तिने कुरण चरण्यासाठी मोकळं करून दिलं. मग हे कसं काय योग्य. पण तरी तुम्ही स्वीडनला आहात, मला अभिमान वाटतोय की तिकडेही तुम्ही त्या ठिकाणी अलक लिहिताय आणि आपली संस्कृती जिवंत ठेवताय. मानाचा मानाचा मुजरा तुमच्या या साहित्य सेवेला. ऐकूया गोंदिया येथील अलंकार श्री किशोर कुमार मलेवार निसर्ग कवी या नावाने लिहितात. ती आपल्या कुटुंबासोबत शेतातील काम करत उमेद बचत गटातील समूहाशी जोडली. मोह फुलापासून नेहमी दारू पिऊन काही लोक वादविवाद करत व मोहफुल दारूमुळे बदनाम होत. तिने मोहफुलापासून आरोग्यदायी मोह लाडू तयार केल्यावर तिचा मुंबईत सत्कार होताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. अलंकार किशोर कुमार, तुम्हाला मानाचा मानाचा मानाचा मुजरा. अप्रतिम अलक, संदेश देणारे अलक. वाईट आपण असतो, आपण वाईटावर किंवा आपण त्या गोष्टीवर वाईटाचं लेबल का चिकटवायचं. अगदी उत्तम आणि निसर्ग कवी तुम्ही शोभताय बरं का, फारच छान. ऐकूया पुढची अलक. अलंकार शोभा रामदुर्ग कलबुर्गी कर्नाटक येथून लिहितात. सेवाभावी मुलं मोठी झाली, चांगल्या उच्च पदावर नियुक्त झाली. आई बापाला हात तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपायची, परंतु संपूर्ण जीवन घर नोकरी नातेवाईक शेजार पाजार सांभाळत मेहनतीने जगणारा जीव तो. तिने दररोज अनाथ आश्रमातील मुलांच्या सेवेसाठी जायचं ठरवलं. अलंकार शोभा छान आहे, खरंच छान आहे. छान अशासाठी की आपण सेवाभावी वृत्तीच्या आहोत. शिक्षक आहोत, परिचारिका आहोत, डॉक्टर आहोत, आपण रिटायरमेंट नंतर हेच काम करावं, त्याच्यातच आपल्याला आनंद जास्त मिळेल आणि अनाथ आश्रमाच्या मुलांचंही चांगलं होईल. तुम्हाला मानाचा मुजरा. ऐकूया पुढची अलक. तालुका दौंड पारगाव जिल्हा पुणे येथील अलंकार वायके शेख लिहितात. बंदुकीचा परवाना ना मोठी नोकरी ना मोठा व्यवसाय म्हणून त्याचा बंदूक परवाना नाकारला. तेव्हा तो हात जोडून म्हणाला, साहेब मी 2 मुलींचा बाप आहे हो. अलंकार वायके, तुमच्या आतापर्यंतच्या अलक मधली सर्वोत्तम अतिउत्तम अलक, आणि मी तुम्हाला असं म्हणू शकतो आता की खऱ्या अर्थाने तुम्ही अलंकार म्हणून शोभताय. सर्व अर्थाने उत्तम अलक तुम्ही लिहिलीत. सगळ्यांनीच खरं म्हणजे अलक वाचावी, ऐकावी. 2 मुलींचा बाप आहे म्हणून मला परवानगी मिळाली पाहिजे. कुठेही आक्रस्तळेपणा नाही, आवेश नाही, पण काय सध्या परिस्थिती महाराष्ट्रात चालले त्याचं अत्यंत योग्य वर्णन तुम्ही केलेलं आहे. ऐकूया पुढची अलक. अलंकार मोहन दुसाने पुणे येथून लिहितात. आपण वायके शेखांना मानाचा मुजरा देऊ आणि मग पुढे वळू. कराटे. संध्याकाळ झाली होती. आजीने देवासमोर दिवाबत्ती केली, नमस्कार केला, तेवढ्या दाराची बेल वाजली. तिने आजी समोर कराटे ब्लॅक बेल्टचे प्रशस्ती पत्रक दाखवले. ही अलक मी आता लगेच वायके शेख यांच्या अलक नंतर घेतली, कारण दोन्ही अलक अत्यंत महत्वाचे आहेत. एकीकडे बाप सक्षम होण्यासाठी, त्या ठिकाणी मुलींना सक्षम करण्यासाठी, मुलींवर होणाऱ्या अत्याचारांना मुलींना वाचवण्यासाठी बाप त्या ठिकाणी मेहनत घेतोय, परवाना मागतोय, तरी त्या अलंकार मोहन सरळ सांगतायत की आजी समोर तिने कराटे ब्लॅक बेल्टचं प्रशस्तीपत्र दाखवलं, आजी तू घाबरू नकोस, मी आता पुढच्याला नक्कीच आडवा करेन, दोघांनाही मानाचा मानाचा मुजरा, कुठे जाऊ नका, चहा प्या, लगेच परत या, मी आलोच, ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा, धन्यवाद.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: लाइफ का जो स्टाइल है उसको लाइफस्टाइल कहते हैं। लाइफस्टाइल इज नॉट ओनली अबाउट व्हाट वी आर ईटिंग, ड्रिंकिंग, वेयरिंग। लाइफस्टाइल इज अबाउट व्हाट वी आर थिंकिंग, स्पीकिंग, बिहेविंग। दैट्स माय लाइफस्टाइल।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: अलग कपड़े भी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM। आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज 17 मे 2026 आणि अलगची झलक प्रयोग क्रमांक 203 द्विशतक महोत्सव आपण साजरा केला आणि आता आपण 250 व्या प्रयोगाकडे मार्गक्रमण करत आहोत। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, अर्थात आजच्या आतापर्यंतच्या अलक तुम्हाला नक्कीच आवडले असतील। एकापेक्षा एक भन्नाट अलक होत्या। प्रत्येक अलक वेगळ्या धरतीची, वेगळ्या विषयावरची, वेगळ्या आशयाची आणि मांडणी तर अत्यंत सुंदर। म्हणजे मला अभिमान वाटतोय अलककार मित्रांनो तुमचा। आता दिवसेंदिवस तुम्ही प्रगल्भ होत चाललात, प्रौढत्व येत चाललं, अलगचं अलकत्व तुम्हाला कळायला लागलं। अजून बरंच शिकायचं आहे, त्यासाठी थोरा मोठ्यांच्या अलक आणि प्रथम अलककार श्री राजेंद्र वैनशंपायन यांच्याकडून, अलककार मनादे यांच्याकडून नियमितपणे मार्गदर्शन घेत चला। बरेच समूहात स्पर्धा घ्यायला लागलेत। पुढच्या वेळेला आपण अशाच एका समूहातील विजेत्यांच्या अलक घेणार आहोत। पण तूर्तास आरजे जगदीश सुरू करतोय पुढची अलग, जी आपल्याला पाठवले पुणे येथून अलककार सुलभा सत्तुरवार यांनी। मातृदिन, आज लग्नानंतरचं मातृदिन। तिला तिच्या बाबांची खूप आठवण येत होती। लहानपणीच तिचे मातृछत्र हरपले होते। तिच्या बाबांनी दुसरे लग्न न करता तिला आई आणि वडील दोघांचेही प्रेम दिले। अचानक गाडीचा हॉर्न ऐकून तिने बाहेर पाहिले तर तिचे पती तिच्या बाबांचा हात धरून त्यांना घरी आणत होते। अलंकार सुलभा सुलभ पद्धतीने बाबांचं कर्तव्य काय आहे, सुलभ पद्धतीने कृतज्ञता म्हणजे काय आहे आणि सुलभ पद्धतीने जावयाने आपलं कर्तव्य कसं पार पाडलं आणि आपल्या सौभाग्यवतीच्या मनाचा कसा ठाव घेतला, किती सुंदर अलक मांडलीत। खरंच बाबांना मानाचा मुजरा, जावयाला मानाचा मुजरा आणि साश्रू नयनांनी आपल्या वडिलांकडे पाहणाऱ्या त्या आई विना वाढलेल्या पण आई वडील दोघांचे प्रेम बाबांनी दिलेल्या त्या मुलीलाही मानाचा मुजरा। खूपच छान अशा प्रकारचे मातृदिन साजरे होणं मला वाटतं खरंच आवश्यक आहे। खूप छान, ऐकूया पुढची अलक। तालुका जिल्हा पालघर येथून अलककार सौ दीपाली दिलीप पिंपळे लिहितात धडपड। नवरात्र देवीची उपासना करण्यासाठी अभिमानाने सर्व मैत्रिणी देवी परिधान करते त्या रंगाच्या साड्या परिधान करून समूह फोटो, वैयक्तिक फोटो काढून स्टेटस टाकण्यात दंग होत्या। ती मात्र फाटक्या पदराने लाज झाकण्याची दिनवाणी धडपड करणाऱ्या त्यांची मदत करण्यासाठी केव्हाच पसर झाली होती। वा अलंकार दीपाली, मानाचा मुजरा। तिच्यासाठी खऱ्या अर्थाने तिने देवत्व जाणवलं, देवीत्व जाणवलं, देवीचं अस्तित्व तिला खऱ्या अर्थाने कळलं, देवीची भक्ती काय असते ते खऱ्या अर्थाने तिला कळलं। रंजल्या गांजल्यांमध्ये परमेश्वर शोधायचा ही उक्ती तुम्ही अगदी अलक मधून व्यवस्थित सिद्ध केलीत, मांडून दाखवलीत। खरंच मानाचा मानाचा मानाचा मुजरा। ऐकूया पुढची अलक। पणजी गोवा येथून अलककार सौ वर्षा साठे शिंत्रे लिहितात रोहन सतत आईला हट्ट करत होता बूट घेण्याचा। तर रोहन साठी तिच्या आईने महागडे 2 बूट विकत घेतले, तरी रोहनचं तोंड वाकडं होतं। रस्त्याने जाताना तुटकी चप्पल घालून हसतमुखाने खेळत आयुष्याचा आनंद घेत जगणाऱ्या एका मुलाला बघताच रोहन शांत झाला। अलककार वर्षा, अलक छान लिहिताय। म्हणजे अगदी गेल्या वेळेपासून तुम्ही अलक लिहायला सुरुवात केली, पाठवायला सुरुवात केले, अलक छान लिहिताय। पण अलक मध्ये विशेष नामांचा उल्लेख टाळावा असं प्रथम अलककार अलक महागुरु श्री राजेंद्र वैनशंपायन म्हणतात। म्हणजे जसं रोहनच्या जागी त्याने सतत आईला हट्ट धरला असं म्हटलं असतं तरी सार्वत्रिक झाली असती, सार्वकालिक झाली असती आणि रोहनच्या जागेवर कुठल्याही मुलासाठी ती जमली असती. आणखीन थोडस कथेकडे वळू दे, प्रसंगापेक्षा प्रसंगातून कथा शोधा आणि कथेकडे वळा. पण तरीही हट्ट केला म्हणजे मुलांना प्रत्येक गोष्ट द्यायलाच पाहिजे असं नाही, त्यांना परिस्थितीची जाणीव करून द्या. अशा प्रकारचा एक छुपा संदेश देणारी तुमची आदक दिमागदार आहे, जबरदस्त आहे, अभिनंदन. ऐकूया गोरेगाव पूर्व मुंबई येथून अलंकार विनायक रमेश चंद्र वगळ लिहितात, अर्थात जवळजवळ 2 महिन्यानंतर. आकाशी रंग तिचा खूप आवडता. दिवाळी सणाच्या खरेदीला निघालेल्या मुलाशी बोलताना त्यानं तसं सहज गप्पांमध्ये येऊन पण गेलं. खरेदीवरून आल्यावर मुलाने सुनेसाठी घेतलेली आकाशीच रंगाची साडी दाखवली आणि कशी आहे हे तिलाच विचारलं. साडीवरून हात फिरवताना तिला नकळत भरून आलं आणि नंतर ती तिलाच घेतलेली साडी आहे हे कळल्यावर झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर मावत नव्हता. अलंकार विनायक धमाल, छान, म्हणजे नकळतपणे आपल्याला आश्चर्याचे धक्के मिळतात. त्यातला एक अर्थात शेवटची ओळ नसती लिहिलीत तरी चालली असती. नकळत तिच्या चेहरा आनंद मावत नव्हता एवढं नसतं लिहिलं तरी चाललं असतं. तिने साडीवरून हात फिरवला आणि त्याने तिच्यासाठी साडी आणली असं सांगितलं. बाकी पुढचं सगळं येऊन गेलं असतं, पण काही हरकत नाही, तुम्ही छान लिहिता, अजून छान लिहिण्याचा प्रयत्न करावा, इतकीच इच्छा आहे. चला मंडळी पुन्हा जाऊया गोव्याला आणि ऐकूया अलंकार सौ प्रांजली उमाकांत चौधरी काय सांगतात. त्याने शत्रूच्या 30-35 जणांना कंठ स्नान घातले. अचानक त्याला माथ्याच्या मधोमध प्रचंड वेदनामुळे आगीचा डोंब जाणवला आणि मागोमाग गरम रक्ताची धार नाकावरून खाली उघडली. तो सार्थ अभिमानाने हसला. भारत माता की जय म्हणत त्याने समाधानाने डोळे मिटले.

चुका मांडत ती मिश्र भावनेने इमारतीच्या पायऱ्या चढली. सोड्याला आलेल्या लेकीच्या डोळ्यात अश्रू जमले. ती मात्र निर्विकार. वृद्धाश्रमात राहण्याचा तिचा तो स्वतःचाच निर्णय होता. समदुःखी बनून दुःखी जनांचा आधार देण्याचं सत्कार्य करायचं होतं तिला. अलंकार विद्या वा वा. म्हणजे बघा, तिकडे प्रबोध मधून विद्या देता, बोध देता. प्रबोधचाही कार्यक्रम मला लवकरच सुरू करण्याची खरं म्हणजे इच्छा आहे, पण वेळ मिळत नाहीये. पण आपण करूया. आणि अलंकार विद्या इकडे अलक मध्ये पण विद्या देता. मला शेवटची ओळ प्रचंड आवडली. समदुःखी बनून दुःखी जनांना आधार देण्याचं सत्कार्य करायचं होतं तिला. मानाचा माझा माझा मुजरा त्या स्त्रीला, त्या वार्धक्याकडे झुकूनही तरुणांना लाजवेल अशा स्त्रीला. वा वा वा, छान. वळूया पुढच्या अलककडे. अलककार भारतकर बी टी अंबाजोगाई येथून लिहितात, या जमान्याला झालं तरी काय असं दबक्या आवाजात सर्वच म्हणू लागले. कुठे कली का तर कुठे बालिका वासनेच्या बळी पडू लागल्या. आम्ही कोणालाही सोडणार नाही असं सरकार म्हणतंय. पीडित स्वर्गीय अंतरात्म्यातून आवाज आला, तुम्हाला कोण अडवतय. नराधमांना भर चौकात फासावर लटकवा, तुमच्या आया बहिणी मोकळा श्वास घेतील. अलंकार भारतकर, मी आधी तेच म्हटलं, खरंच या लोकांना जाहीर फासावर लटकवायलाच हवं. लटकवायलाच हवं, कारण या लोकांना जाहीरपणे लटकवल्याशिवाय कायदा गप्प बसले नाहीये. कायदा कोणालाही माफ करणार नाहीये. कायदा त्या ठिकाणी तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही. कायदा सगळ्यांना समान न्याय देतो हा विचार तोपर्यंत लोकांच्या अंघोळणी पडणार नाही. पण होतंय काय, कुठेतरी काहीतरी अडतंय. कुठेतरी त्या ठिकाणी कुंपण शेत खाते का, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कायद्यात काही फट शिल्लक राहिले का, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि जर आपण तो विचार केला तर मला वाटतं नक्कीच आपण शिक्षा देऊ या नराधमांना, किंवा मोकळं सोडू आपण या नराधमांना. पण मोकळं म्हणजे कसं, जमावामध्ये मोकळं सोडू. मग जमाव येथेच तुडवेल आणि फाशीची शिक्षा जमावाकडून मिळेल. न्याय अगदी त्या मृत मुलीला आणि तिच्या नातेवाईकांना सहज मिळेल. मग अशा प्रकारची अलग पुढे कधीच लिहिली जाणार नाही. ऐकूया छत्रपती संभाजीनगर येथील अलककार अश्विनी मिश्री कोटकर लिहितात, फुलले रे क्षण माझे, फुलले रे क्षण माझे. माफ करा रसिक श्रोते हो, माझा आवाज आहे. गायनाचं मला अजिबात अंग नाही, पण गाणं आलं की गुणगुण असं वाटतं. आणि अश्विनी ये ना, अश्विनी तुम्ही लिहा ना, असं गाणं लिहा आणि गाण्यातून त्या ठिकाणी अलगची सुरुवात करा. छान वाटतं. आणि त्यात रेडिओवर लागलेल्या गाण्याने ती क्षणभर मोहरून गेली. डोळ्यात अश्रू अनावर झाले, कारण मेहंदीच्या दिवशीच तिच्या हाताची मेहंदी पुसली गेली होती. तिच्या चुलत दिराने तिचा हात हाती घेऊन आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले आणि मेहंदीचा रंग पुन्हा तिच्या हातावर खुलला होता. वा अलंकार अश्विनी, त्या दिराला मानाचा मानाचा मुजरा. आणि तिला माझं सांगणं असं आहे, अगं नाउमेद होऊ नकोस. मेहंदीचा रंग पुसला असेल कदाचित, तो तेवढ्या पुरता पुन्हा लागणारच. कारण भगवान के घर देर आहे मगर अंधेर नाही. आणि अलंकार अश्विनी, तुम्ही आधी अलग पाठवली होती पण वेळेअभावी घेता आली नाही. शिवाय तुम्ही समूहामध्ये नसल्यामुळे तुमच्यापर्यंत अलग नेमकी कधी पाठवायची याची सूचना मिळत नव्हती. त्यामुळे तुमचा दोष तरी काय, तुम्ही ज्याला म्हणालात समूहात नाही आहे, आता तुम्ही समूहात आहात. आता दर 15 दिवसांत अलग पाठवाल. पाठवाल काय, पाठवालच. आणि नवीन नवीन अलगकारांना सुद्धा लिहित कराल. पुढच्या वेळेला सुद्धा तुम्ही 15 दिवसानंतर अलग पाठवणार आहात. अलंकार अश्विनी, खरंच त्या दिराला पुन्हा एकदा मानाचा मुजरा. अलंकप्रेमी रसे कसे होते हो, वेळेचा काटा, घड्याचा काटा कसा तुरतुर धावतो आणि अर्धा पाऊण तासाचा हा आपला भाग पटकन संपून जातो. अलंकप्रेमी रसे कसे होते, खरंच खूप खंत वाटते की मी तुम्हाला एक तास दीड तास तुमच्यावर संवाद साधू शकत नाही, कारण खरंच वेळेचा अभाव आहे, वेळ कमी आहे. मग आपल्याला दोन भागामध्ये कार्यक्रम आटोपता घ्यावा लागतो. तरी मी प्रयत्न करतो 20-22 अलग घेण्याच्या. उरल्याच तर त्या पुढच्या वेळेला.

घेतो आणि म्हणून कमीत कमी अलक याव्यात यासाठी अगदी वेळही कमीत कमी देतो। अलक प्रेमी रसिक श्रोते, 17 मे 2026 च्या कार्यक्रमातील शेवटची अलक नागपूर येथील अलककार उज्ज्वला धांडे लिहितात, खऱ्या गुन्हेगारांनी आपले आयुष्य ऐशोरामात घालवले, त्याने मात्र न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा प्रामाणिकपणे भोगली। तो महात म्हणाला, सुटून काय उपयोग, मुळापासून उकडलेलं झाड पुन्हा हिरवं होणार नाही। अलककार उज्ज्वला, मी तुम्हाला मागच्याला सुद्धा म्हटलं होतं उज्ज्वल भवितव्य आहे तुम्हाला, पण उज्ज्वल भवितव्य आहे तुम्हाला म्हटलं आणि तुम्ही अलक पाठवायचे बंद झालात। अलक छान लिहित आहे हो, अजून छान लिहाल, कारण जसजसं आपण पुढे जातो तसतशा आपल्या अलकमध्ये एक प्रकारची त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला तो ठराव येतो, एक प्रकारची त्या ठिकाणी हरकत येते, संगीतातील एक प्रकारचा सूर आपल्या अलकमध्ये येतो आणि आपण उत्तम लेखन करायला सुरुवात करतो। असं अनेक अलंकारांच्या बाबतीत झालंय, अगदी वनगे कुटुंबियांचे अलक घ्या, तुम्हाला चांगलं उदाहरण म्हणून सांगता येईल। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, बघा ना, खऱ्या गुन्हेगाराने आपले आयुष्य ऐश्वर्मात घालवले, हाच का न्याय? आपण मगाचपासून न्याय न्याय न्याय या ज्या गोष्टी बोलत होतो हाच कोण आहे? तारीख पे तारीख, तारीख पे तारीख मिळत राहते दामिनीमध्ये, त्याकडे सन्नी देवल म्हणतो, पण मग हीच कधी तारीख? आणि मग गुन्ह्याची शिक्षा अप्रामाणिकपणे ज्यांनी गुन्हा केलाय अशा अप्रामाणिक माणसांनी भोगायची सोडून, ज्यांनी गुन्हा केला नाही अशा प्रामाणिक माणसांनी का बरं भोगावी आणि किती दिवस भोगावी? अलक प्रेमी रसिक श्रोतो, विचार करायला लावणारी अलक उज्ज्वला धांडे यांनी पाठवले खरंच, आणि एक सुविचार पण त्यांनी पाठवलाय, मुळापासून उखडलेलं झाड पुन्हा हिरवं होणार नाही। खरंच आहे, सरकारला एक प्रकारे या अलकमधून संदेश मिळालाय की बऱ्याच ठिकाणची झाडं ते मुळासकट उपटून दुसरीकडे लावलेत, पण ती जगलेत का, पाहिलीत का? आयुष्य वाया जातं, मग तरुण पण निघून जातं, नंतर मिळालेल्या सुटकेचा फायदा काय? अलकप्रेमी रसिक श्रोते हो, लवकरच म्हणजेच पुढच्याच आठवड्यामध्ये पुन्हा भेटेल, तोपर्यंत ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा, धन्यवाद। काही चुकलं मकलं असेल

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: हम खुश बैठे हैं, हम प्यार से वो चीज खा रहे हैं जो हमें पसंद है, तो पूरी सिचुएशन तो हमारी एक्चुअली। सी द सिचुएशन इज ऑल अबाउट मी। मैं आराम से इस कुर्सी पे बैठी हूँ, मेरे सामने मेरी फेवरेट मिठाई है, मैं प्यार से खा रही हूँ, एवरीथिंग इज परफेक्ट, हैप्पी हैप्पी। और सामने से कोई आया, किसी ने एक लाइन बोल दी। इस केस में लाइन इतनी बहुत ज्यादा कड़वी भी नहीं है, लेकिन हो सकता है किसी ने कोई कड़वी लाइन भी बोल दी, कोई अब्यूजिव लैंग्वेज यूज कर ली, किसी ने झूठ बोल दिया, किसी ने डांट दिया। इस केस में तो कुछ भी नहीं था, इस केस में थोड़ा सा बोला कि आपको थोड़ी परहेज करनी चाहिए थी। हियर माई वर्ल्ड वॉज परफेक्ट, सब कुछ मेरे अनुसार था, लेकिन सामने से कोई आया, सामने से किसी ने एक लाइन बोली और वो एक लाइन ने मेरे पूरे वर्ल्ड को आउट ऑफ कंट्रोल कर दिया। मन डिस्टर्ब्ड, फीलिंग्स डिस्टर्ब्ड, फिर वर्ड्स डिस्टर्ब्ड, काफी देर तक डिस्टर्ब्ड। मीनिंग वन लाइन, किसी की एक लाइन मेरी इस दुनिया को एक घंटे के लिए डिस्टर्ब कर सकती है। और ये भी हो सकता है कि अगली बार जब आप उनसे मिलेंगे तब भी आपको वो वाली बात याद आ जाएगी। सो इट विल नॉट इवन रिस्ट्रिक्ट टू दिस वन आवर। ये हो सकता है कि इट स्टेज ऑन माई माइंड and it comes back to my mind later on. शायद कभी जब वो लड्डू खा लिया तब वो बात याद आ जाएगी, या शायद वो बहन सामने कभी आ जाएगी तो वो बात याद आ जाएगी। मतलब my mind, ये हमारा एक्सरे है।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: नमस्कार, शब्द प्रेमी नाणी पुस्तकांना आपले मित्र मानणाऱ्या सर्व शब्द प्रभु सरस्वती पुत्रांना आणि रसिक श्रोत्यांना नमस्कार। तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM, आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत। ऐकत आहात आपल्या सभोवताली असलेल्या शब्द प्रभूंच्या साहित्य कृतींची ओळख करून देण्यासाठी सुरू केलेला नवा कोरा करकरीत कार्यक्रम पाने चालता चालता। पुस्तक तुमचे, विश्लेषण आमचे। शब्द प्रभू मित्र हो, पुस्तके वाचण्याचे असंख्य फायदे आहेत। पुस्तकामुळे आपले ज्ञान सुधारते, पुस्तकामुळे ज्ञान टनाटनाने मिळते, पुस्तकांमुळे आपण देशो विदेशीचे पर्यटन घर बसल्या करू शकतो, पुस्तक आपलं मनोरंजन करतात, पुस्तके आपल्या व्यथा वेदनेवर उत्तम औषध म्हणून काम करतात, मलम म्हणून काम करतात। आणि पुस्तकं लिहिली जात आहेत, पुस्तकं छापली जात आहेत, आपण म्हणतो पुस्तकं वाचली जात नाहीत, पण पुस्तकं वाचली जात आहेत आणि म्हणूनच ती लिहिली जात आहेत, म्हणूनच ती प्रकाशित होत आहेत, हे लक्षात घेऊया। पुस्तकांचं आपल्या आयुष्यातील महत्व अत्यंत महत्वाचं आहे। पानावर शब्द प्रिंट होतात, पण त्याची इम्प्रिंट मात्र आपल्या मनावर उमटते, म्हणजे ठसा आपल्या मनावर उमटतो। अशीच एक साहित्य कृती शब्द प्रभू नीला बर्वे सिंगापूर येथून आपल्यापर्यंत पाठवली आहे, आणि कथा संग्रहाचं नाव आहे, शब्द कृतीचं साहित्य कृतीचं नाव आहे कोवळं ऊन। वा, नावच जबरदस्त आहे। मुखपृष्ठ अप्रतिम आहे। अप्रतिम म्हणजे ती छोटीशी फांदी, त्या ठिकाणी तो त्या लावण्यवतीचा त्या ठिकाणी चेहरा, मग त्या ठिकाणी तो पिवळा धम्मक त्या ठिकाणी असा तो गोल, म्हणजे जणू काही त्या ठिकाणी ऊन आहे, पण ते कोळ आहे, कारण पिवळा रंग कधीच आपल्या डोळ्यांना त्रास देत नाही। न्यूज स्टोरी टुडे यांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक त्या ठिकाणी मुखपृष्ठ नंदिनी आणि हिमांशु सुथार अक्षर जुळणी आणि मुद्रक आहेत अतुल जोशी माही मुंबई, याला ISBN क्रमांक आहे। याच्या प्रकाशिका आहेत शब्द प्रभू सौ अलका देवेंद्र भुजबळ, प्रथम आवृत्ती 23 ऑगस्ट 2025, आणि याचे सगळे हक्क शब्द प्रभू नीला बर्वे यांच्या स्वाधीन आहेत। फक्त 250 रुपये मूल्य असलेले कथासंग्रह तुम्ही स्वतः घेऊन, विकत घेऊन वाचलात तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला आनंद होईल, अप्रतिम अशा कथा वाचल्याचा तुम्हाला लाभ होईल। अर्पण पत्रिकेमध्ये शब्द प्रभू नीला बर्वे लिहितात आणि सिंगापूरहून, किती बरं वाटतंय की हा कार्यक्रम सिंगापूरपर्यंत पोहोचला हे सांगायला आनंद होतोय। अर्पण पत्रिकेत लिहितात, माझ्या आयुष्याला अर्थ देणारे राहुल आणि त्याच्या आयुष्यात रंग भरताना मलाही त्यांच्या भावविश्वात सामावून घेणाऱ्या शिलिंग यास। वा, खूप छान मस्त प्रस्तावना जी लाभली आहे ती इतकी बोलकी आहे. शब्द प्रभू देवेंद्र भुजबळ तुमचे आभार मानावे तितके थोडे. म्हणजे 2.5 पानांच्या या प्रस्तावनेमध्ये तुम्ही संपूर्ण कथासंग्रह अगदी शब्द प्रभू नीला बर्वे विलेपार्ले ठाणेकर वाया स्टेट बँक निवृत्तीनंतर सिंगापूर असा तुम्ही जो प्रवास उलगडलाय तो अप्रतिम आहे. 16 कथा या कथा संग्रहात आहेत. अनेक कथा लिहिल्या आहेत पण त्यातल्या 16 कथांची निवड केलेली आहे. शब्द प्रभू देवेंद्र असं लिहितात. नीला बर्वे यांची लेखनशैली वेगळ्या धाटणीची आहे. ती चित्रमय आहे. ते अशा अर्थाने की आपण कथा वाचत नसून घडत असलेले प्रसंग घटना त्यातील पात्र ही जणू आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. नकळत आपण त्या कथेत समाविष्ट होतो आणि तिचा वाचक असे काही अंतर न राहता आपण कथेशी एकरूप होतो. ही लेखिकेच्या कथा लेखनाची खरी ताकद आहे. या कथांचा सूक्ष्मपणे विचार केला तर असे दिसून येते की प्रत्येक कथा ही स्वतंत्र आहे. स्वतंत्र अशा अर्थाने की कुठलीही कथा वाचताना आपण ती या आधी कुठे वाचली आहे, इतर कोणत्या नाटक चित्रपटाशी कथेचे साधर्म्य आहे असे अजिबात वाटत नाही. या सर्व कथा अस्सल मूळ कथा आहेत. त्यामुळे प्रत्येक कथा वाचकाला खिळवून ठेवते. काही कथांचा केंद्रबिंदू हा माणसाला सतत सतावणाऱ्या 2 बाबींचा आहे. या 2 बाबी म्हणजे माणसाच्या मनात चाललेले अंतर्द्वंद्व आणि माणसा माणसातील नातेसंबंध. शब्द प्रभू देवेंद्र मी म्हटलं तसं खरंच खूप छान वाटलं. आणि जाता जाता शब्द प्रभू देवेंद्र भुजबळ यांनी 2 गोष्टी सुचवल्या. काही कथा विस्तारपूर्वक लिहिल्या तर त्यांचे निश्चितच कादंबरीमध्ये रूपांतर होऊ शकेल. तसेच काही कथा अशा आहेत की त्या जागतिक दर्जाच्या चित्रपटात रूपांतर होऊ शकेल इतके त्यांचे कथा बीज सशक्त आहे. दूरदेशी राहूनही लेखिकेने आपल्या मातीशी असलेले नाळ तुटू दिले नाही हे खूप महत्वाचे उल्लेखनीय आहे. लेखिका नीला बर्वे शब्द प्रभू नीला बर्वे यांना त्यांच्या पुढील लेखन कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. वा शब्द प्रभू देवेंद्र पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. आणि मनोगत तर वाचनीय आहे. म्हणजे प्रस्तावना 2.5 पानांची मनोगत त्यापेक्षा थोडं जास्त, पण मनोगत जास्त असायला पाहिजे कारण प्रत्येक व्यक्तीचे आभार तुम्ही मनोगतात मांडलेत. गोष्ट कोणाला आवडत नाही असं आपण म्हणता. जगभराची मुले गोष्टी ऐकत मोठी झाली आहेत, होत असतात. काऊचिऊच्या गोष्टी ऐकत मोठ्या झालेल्या काही महिला आता मुलांच्या हातात मोबाईल देतात पण त्यावर गोष्टी पाहताच बाळे आजही जेवतात. वा किती छान आहे. तुम्ही मनोगतामध्ये सगळ्यांचा उल्लेख केलाय. तुम्हाला ज्यांनी ज्यांनी मदत केली मग अगदी शब्द प्रभू प्रभाकर ढगे असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी संपादक असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन ग्रुप्स असतील, दिवाळी अंक असतील, त्यांचे संपादक आहेत. या सगळ्यांना कथा लिहिण्यासाठी प्रेमळ सक्ती करून पहिली कथा लिहून घेतल्याबद्दल संपादक प्रभाकर ढगे असतील त्यांचे अभिनंदन. अक्षर जुळणी रेकॉर्डिंग या सगळ्यांना मधुमंगेश कर्णिक आणि साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित आशाताई बघे यांनी अभिप्राय दिला म्हणून त्यांचं अभिनंदन आणि त्यांचे आभारही तुम्ही मनोगतात मांडलेत. मनोगतातला एक भाग मी वाचको मुद्दाम वाचून दाखवतो. तो अत्यंत महत्वाचा आहे. लेखिकेच्या आवाजात कथा ऐकणे वाचकांना भावेल या राहुल आणि नंदिनीच्या कल्पनेचे मी स्वागत केले. त्या अनुषंगाने मी प्रत्येक कथेचे रेकॉर्डिंग करून त्याचा QR कोड प्रत्येक कथेच्या खाली दिलेला आहे. त्यामुळे फक्त स्कॅन करून वाचकांना कोठेही कथा ऐकता येईल आणि त्याखाली आपले मत व्यक्त करता येईल. माझ्या माहितीत अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच होत आहे. शब्द प्रभू नीला तुमचं खूप खूप अभिनंदन. 16 कथा आहेत. मी प्रत्येक कथा वाचून दाखवणार नाहीये पण सगळ्या कथा जबरदस्त आहेत. कोवळवून शीर्षक समर्पक असलेली पहिलीच कथा आहे. अंतरीचे बंध निर्णय नाते मुक्त मी स्वच्छंद मी हल्लीचीच एक गोष्ट मनुचा आनंद अपघात वंशाचा दिवा पहिली दिवाळी स्वप्न अस्मिता कांदाबजी आव्हान चिरतरुण चुकलं कोकरू. आणि विशेष म्हणजे प्रत्येक कथेची भाषा साधी सोपी आहे. बघा ना बंद झालेल्या मोबाईलकडे सुन्नपणे बघत राहिली अश्विनी. मनात विचारांचं मोहळ उठलं आणि पार 20-22 वर्षांपूर्वीपर्यंत गेलं. आपल्या करिअरविषयी ठाम असणारी तरतरीत लहान खुरी अश्विनी SSC लाही 90% मार्क्स मिळूनही तिला आर्ट्सला जायचे होते. बघा किती सोपी सरळ भाषा आहे, अनलंकृत भाषा आहे. आणि मलपृष्ठ शब्द प्रभू मधु मंगेश कर्णिक यांनी दिलेले त्या ठिकाणी प्रतिक्रिया, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या शब्द प्रभू आशा बगे यांनी दिलेली अभिक्रिया म्हणजे प्रतिक्रिया, हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मूलपृष्ठ सुद्धा अधिक आकर्षक झालंय. शब्द प्रभू मधु मंगेश कर्णिक लिहितात, कथा विषय यांचा सुंदर कलात्मक आणि कथात्मक विस्तार यामध्ये लेखिका उत्तम प्रकारे यशस्वी झाली आहे. तर शब्द प्रभू आशा बगे लिहितात, या कथांमध्ये एक प्रकारे मध्यमवर्गीय जाणीवा फार चांगल्या तऱ्हेने व्यक्त केलेल्या आहेत. माणसाच्या मर्यादा आणि माणसाचं सामर्थ्य, मानवी भावभावनांचे, नातेसंबंधांचे अनेक पदर या सगळ्या कथांमधून दिसून येतात. शब्द प्रभू नीला बर्वे, तुमचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप धन्यवाद. आता आरजी जगदीश वळतोय पुढच्या एका पुस्तकाकडे, पुढच्या एका कलाकृतीकडे, साहित्यकृतीकडे. शब्द प्रभू हेमा पाटील यांचं पुढचं पुस्तक आपल्याकडे आलेलं आहे. अर्थात पुस्तकाचं नाव आहे, कथासंग्रहच आहे तो सुद्धा, स्वामित्व. आणि स्वामित्वाचं प्रकाशन केलेलं आहे वेल्वेट कविशा प्रकाशन. प्रकाशिका आहेत वर्षा विशाल ठुकरूल. पहिली आवृत्ती 5 डिसेंबर 2025. एकूण पृष्ठ 120. किंमत फक्त 260 रुपये. आणि या सगळ्या कथांचे हक्क स्वप्नील संपतराव पाटील यांच्या स्वाधीन आहेत. मुख्य पृष्ठ आकर्षक, नयनरम्य, मनाला साद घालणारं, सुंदर, म्हणजे इतकं मस्त, इतकं छान आहे. आणि या मुखपृष्ठामुळे आत डोकाव असं वाटतं. छायाचित्र मुखपृष्ठावरचं सचिन बोर्डे यांचं आहे. मलपृष्ठ तर अप्रतिम आहे. डॉक्टर सुनीता चव्हाण मुंबई लिहितात, मत प्रिय सखी हेमा, वाचनाची आवड आपल्या बुद्धीला कल्पनेच्या गगनी भरारी घ्यायला शिकवते आणि त्या दुनियेत वावरताना लेखणी अनेक विषयांना बरोबर घेऊन लेखन प्रवासाची वाटचाल करते. तुझी ही वाटचाल प्रतिलिपी आणि इरा ब्लॉगिंग ॲपवर निरंतर सुरू आहे. तुझं फेसबुकवरील आध्यात्मिक लिखाण आणि अभंगाचे विवेचन, कथालेखन यामुळे तुझी लेखणी समृद्ध झाली आहेच. आणि आता तर तुझा पहिला कथासंग्रह स्वामित्व प्रकाशित होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. त्यातील सर्व कथा वाचण्याची आतुरता आणि उत्कंठा आहे. तुझ्या या पहिल्या पुस्तक प्रकाशनाबद्दल अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. वा, शब्द प्रभू डॉक्टर सुनीता चव्हाण, अतिशय सुंदर असं वर्णन तुम्ही केलेलं आहात, मला खूप भावलं, आवडलं, खूप खूप धन्यवाद. मुखपृष्ठ ओलांडलं की ताबडतोब शब्द प्रभू हेमा पाटील लिहितात, सरस्वतीचा आशीर्वाद आणि सारस्वतांचा सार्थ विश्वास. वा, अर्पण पत्रिकेमध्ये आईच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे भाग्य लाभले नाही, हे माझे पहिले पुष्प तीर्थरूप स्वर्गवासी आई श्रीमती यमुना कृष्णा ढाणे हिच्या पावन स्मृतीस अर्पण. प्रस्तावना जी जबरदस्त लाभले ती शब्द प्रभू देवा झिंझाड यांची, एक भाकरी तीन चूलचे लेखक. शब्द प्रभू लिहितात, भावस्पर्शी संविधानाचा गोफ म्हणजे स्वामित्व. शब्द प्रभू देवा लिहितात, स्वामित्व या कथासंग्रहातील प्रत्येक कथा मानवी जीवनातील विविध रंगांना उलगडते. लेखिकेने साध्या परंतु अर्थपूर्ण भाषेत सामान्य माणसाच्या भावविश्वाला उजागर केले आहे. या कथांमध्ये ग्रामीण आणि शहरी जीवनाचे संतुलन आहे, जे मराठी साहित्यातील समकालीन लेखनाला एक वेगळा आयाम देते. यांची कथा मानवी मनाच्या लढ्याच्या कहाणी सांगते. न दिसणाऱ्या शक्तीशी लढताना तिच्या धैर्याचा आणि स्वतःच्या स्वामित्वाचा शोध घेते. तसेच परमानंद ही कथा आध्यात्मिक विचार आणि मृत्यूच्या चावलीने निर्माण होणाऱ्या मानसिक उलागालींचं चित्रण करते, ज्यावेळी ती वाचकांना अंतर्मुख करते. चांदणं आणि बाबा तुस्ती ग्रेट वो यासारख्या कथांमधून ग्रामीण आणि कौटुंबिक जीवनातील सुखदुःखांचा संवाद साधलाय. तर प्रेमस्वरूप आई आणि मुक्ती या कथांमधून मातृत्व आणि स्त्री जीवनाचे गहिरे भाव उलगडले आहेत. निसंग आणि मिसमॅच यासारख्या कथांमधून सामाजिक समस्या आणि स्त्रीच्या अस्तित्वाच्या द्वंद्वाला लेखिकेने संवेदनशीलतेने हाताळले. लवबर्ड सारखी प्रेमकथा प्रेमाची खोली दर्शवते, तर कळाला या लागल्या जीवा ही कथा लेखक होण्याच्या प्रवासाला हलक्या फुलक्या शैलीत मांडते. वा, खूपच छान. शब्द प्रभू देवा, तुमची ही प्रतिक्रिया, तुमचं ही प्रस्तावना वाचल्यानंतर मला वाटतं की प्रत्येकाने हा कथासंग्रह वाचायलाच पाहिजे. कारण एक वाक्य अत्यंत महत्वाचं आहे, स्वामित्व कथासंग्रह केवळ कथांचा संग्रह नसून लेखिकेच्या जीवना जीवनानुभवाचा आध्यात्मिक विचारांचा आणि सामाजिक संवेदनांचा एक सुंदर गोफ आहे. वा खूपच छान. मनोगत तर किती अप्रतिम आहे बघा. शब्द प्रभू हेमा पाटील लिहितात, साधू बोध झाला तो निरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभवे, कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली कैसी, मोक्ष रेख्याला भाग्य विनटला साधूचा अंकित हरिभक्त, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरि दिसे जनी आत्मतत्वी. म्हणजेच जोपर्यंत सद्गुरु उपदेश करत नाही तोपर्यंत जीव देहांतरियातच अडकलेला असतो. वा शब्द प्रभू हेमा पाटील सगळ्यांना महत्व देत, ज्यांनी ज्यांनी तुम्हाला मदत केली त्या सगळ्यांचे आभार मानत तुम्ही अप्रतिम असं मनोगत दिलेत. या शब्द प्रभू हेमा पाटील यांच्या स्वामित्व या कथा संग्रहाला शब्द प्रभू प्राचार्य डॉक्टर शिरीषकुमार धोंडीराम पवार पाटण यांच्या शुभेच्छा लाभल्यात. त्याचबरोबर रमा अतुल नाडगौडा यांच्या, कीर्ती शेडगे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी, संजना इंगळे, वर्षा महाजन आर्किटेक्ट, नामदेव तुकाराम पाटील लेखक, अलका जगदळे, आशा नेगी या सगळ्यांच्या त्या ठिकाणी शब्द प्रभू हेमा पाटील यांच्या पुस्तकाला शुभेच्छा लाभल्यात. आणि याच्यामध्ये 13 कथा आहेत. प्रत्येक कथा वाचावी. स्वामित्व बाबा तुसी ग्रेट होम. आणि खरंच मला असं वाटतं शब्द प्रभू देवा म्हणाले तसं अत्यंत साधी सोपी भाषा वापरून प्रत्येकाला आपल्या कथेत सामावून घेण्याचं अजब कसब शब्द प्रभू हेमा पाटील तुमच्यात आहे. अभिनंदन, धन्यवाद. भेटू लवकरच पुढची कथा.

0: अजी सुनते हो?
1: हाँ सुनी तो रहा हूँ।
0: क्या सुन रहे हो?
1: रेडियो पुनेरी आवाज।
0: ओ रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो खुशियाँ बनो।
2: पुस्तक प्रेमी रसिक श्रोते हो आणि शब्द प्रभू मित्र हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत ऐकत आहात आपल्या सभोवतरी असलेल्या शब्द प्रभूंच्या साहित्य कृतींची ओळख करून देण्यासाठी सुरू केलेला नवा कोरा कार्यक्रम पाने चालता चालता पुस्तक तुमचे विश्लेषण आमचे। आज 17 मे 2026 आणि आपला जवळजवळ हा 100वा पुस्तकाचा उत्सव असेल, 16 असेल। आत्तापर्यंत वेगवेगळ्या साहित्य कृतींची ओळख या कार्यक्रमात आपण करून दिले। आत्ता आपण पुढच्या साहित्य कृतीकडे वळणार आहोत, पण पुस्तकांचे महत्त्व खरंच अधोरेखित करायला हवं इतकं असतं। आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी लहानपणापासून पुस्तक वाचण्याचा संबंध, संदर्भ, लहानपणापासून सल्ला मोठ्या मोठ्या माणसांनी दिलेला असतो। आपण वाचतो का असा प्रश्न आहे। प्रत्येक वयोगटामध्ये आपण वाचलं पाहिजे, पुस्तकांना आपण चांगले मित्र बनवलं पाहिजे, कारण मित्र कधीच दगा देत नाही, पुस्तकही कधीच दगा देत नाही। चला तर अधिक वेळ न घालवता पुढच्या साहित्य कृतीची कलाकृतीची ओळख करून आरजे जगदीश देणार आहे। आणि पुढची साहित्य कृती आहे बकुळीची फुले शब्दप्रभू मोहन दुसाने। शब्दप्रभू मोहन दुसानेंच्या बकुळीची फुले या मुखपृष्ठाचं वर्णन काय करावं, म्हणजे परडीमध्ये मस्तपैकी त्या ठिकाणी फुलं आहेत, छान वाटतंय, मनोहर वाटतंय, मनमोहक आहेत, आकर्षक आहेत, ओंजळीमध्ये पुन्हा फुलं आहेत, आणि त्या फुलांमुळे आणि त्याच्या मागच्या हिरव्यागार रंगामुळे ती फुलं आणखीन उठावदार दिसली आहेत। बकुळीची फुलं ज्या रंगावर आहे तो रंग त्या ठिकाणी शेवाळ्याचा आहे आणि त्याच्यावर त्या ठिकाणी हळदीचा रंग, इतकं मस्त वाटतंय। शब्दप्रभू मोहन दुसाने मला आजही तुमची माझी पुण्यात झालेली भेट आठवते। मी पुण्यात एका कार्यक्रमासाठी गेलो होतो, मी येणार आहे कळताच तुम्ही तिथे आला होतात, आणि तेव्हा मला कळलं की माणसाची सादगी काय असते, साधेपणा काय असतो, आणि माणसांमध्ये ममत्व माया काय असते। अगदी साधे भोळे आहात, तसेच राहा आणि असंच लिहित राहा। हा तुमचा पहिलाच काव्य संग्रह आहे, कविता संग्रह आहे। आत्ता आपण 2 कथासंग्रह घेतले, आता आपण कविता संग्रहाकडे वळलोय। तुम्हाला अनेक पुरस्कार प्राप्त झालेत, वसुधा फाउंडेशन माय मराठी राज्यस्तरीय कवी संमेलनात सन्मानचिन्ह दिलं गेलं, लेखक अनमी या साहित्य समूहामध्ये प्रथम वर्धापन दिनाच्या दिवशी तुमचा सन्मान करण्यात आला, वारसा साहित्य मंच यांच्या वतीने तुम्हाला पुरस्कृत करण्यात आलं, काव्ययोग, काव्यगंध, मानव प्रतिष्ठान, संविधान निर्माण, अमृत महोत्सव अशा विविध ठिकाणी तुम्हाला सन्मानित आतापर्यंत करण्यात आलेलं आहे। काव्यगंध प्रकाशनने हा काव्यसंग्रह 28 डिसेंबर 2025 प्रकाशित केला। याचे सर्व हक्क हे शब्दप्रभू मोहन दुसाने यांच्या अधीन करण्यात आलेले आहेत। काव्यगंध प्रकाशनचे प्रकाशक श्री प्रशांत अशोकराव गोरे, अक्षर जुळणी डिझाईन आणि मुखपृष्ठ ऍडव्होकेट अक्षशिला शिंदे नागपूर यांनी केले, अप्रतिम रेखाटलेलं आहे, तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन। आणि मूल्य फक्त 180 रुपये आहे। मला वाटतं तुम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी हे पुस्तक विकत घेऊन वाचावं। आणि प्रस्तावना तर दमदार आहे, जबरदस्त आहे, खूप छान आहे। ऍडव्होकेट अक्षशिला शिंदे अधिवक्ता नागपूर यांनी प्रस्तावना दिले, त्या शब्दप्रभू आहेत स्वतः, खूप छान दिले आणि प्रस्तावना अप्रतिम आहे। त्या लिहितात बकुळीची फुले नाव घेतात सुगंध नव्हे तर एक नाजूक आठवण मनात दरवळते। बकुळ फुलांचा तो गंध जसा शांत शुद्ध आणि टिकाऊ असतो तशीच या कविता संग्रहातील कवितांची अनुभूती आहे। मोहन दुसाने यांच्या कवितांमध्ये जीवनाच्या प्रत्येक कोपऱ्यातून उमलणारा अनुभव, माणसाच्या भावविश्वातील गहिरे रंग आणि रोजच्या जगण्यातील सौम्य भावछटा ओघवत्या शब्दात साकार झाले आहेत। या संग्रहातील 50 कविता म्हणजे 50 वेगवेगळे गंध, 50 विचार नद्या। काही कविता आयुष्याच्या गंधाळलेल्या आठवणींवर थांबतात तर काही समाजाच्या बेभान वेदनेवर मृदू पण ठाम आवाजात बोलतात, तर काही आत्मसंवादासारख्या शांतपणे ओघाळतात. वाचक या कवितेतून कवितातून केवळ कवीचा नव्हे तर स्वतःचं प्रतिबिंब ओळखू लागतो हेच या संग्रहाचं मोठं वैशिष्ट्य आहे. मोहन दुसाळे यांच्या लेखणीत वैशिष्ट्य म्हणजे साध्या शब्दातले गहिरे अर्थ. त्यांची कविता अवघड शब्दाने नाही तर सरळ मनस्पर्शी भाषेने घडते. त्यांचं जगणं जमिनीवर आहे. त्या माणसाचं हृदय या कवितेत बोलतं. भाषेच्या ओघात आपुलकीची तार स्वर आहे. म्हणूनच ही कविता ही वाचकाचा अविभाज्य अनुभव होतात. वा, खूप छान. प्रत्येक शब्द वाचून दाखवायला हवा. म्हणजे शब्दप्रभू अक्षशीला लिहितात, बकुळीची फुले हे केवळ कवितांचं संकलन नाही तर एका काळाचा, एका मनाचा आणि एका सामाजिक जाणीवेचा प्रवास आहे. प्रत्येक कवितेत अनुभवांचे स्तर आहेत, काही वेदनेचे, काही आशेचे, काही स्मृतींचे. ही विविधताच या संग्रहाला संपन्न करते. शब्दप्रभू अक्षशीला मला इथे म्हणावं असं वाटतं की बकुळीची फुले नाव बकुळीची फुले आहे, पण ही फुले सर्वार्थाने सामाजिक फुले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या आशय विषयांवरची फुले अप्रतिम आहेत. मनोगत अगदी

पथनाट्यकार अर्थात मी सुद्धा या काव्य संग्रहाला अभिप्राय दिलाय. मला मुळात या काव्य संग्रहाचे नावच प्रचंड प्रचंड आवडलं, बकुळीची फुले. मुळात स्वभावाप्रमाणे ही सगळी फुले पूर्णपणे उमललेली आहेत. प्रेमगीत, भक्तिगीत, बालगीत म्हणजे या काव्य संग्रहामध्ये सर्व प्रकारच्या कविता आहेत. कविता सरळ साध्या त्यांच्या स्वभावाला शोभणाऱ्या आहेत. आणि माझा फोटो पण छापलाय बरं का, किती बरं वाटलं. आमचा दोघांचा फोटो माझ्या बाजूलाच त्या ठिकाणी आहे. या सगळ्याच कविता वाचण्यासारख्या आहेत. पण तरी गणपती बाप्पा, तारणहार गणपती बाप्पा, तू विद्येची देवता, भक्तांचा तूच पाठीराखा, संकट समयी धावून येता. संकष्टी चतुर्थी उपवास, पूजेचा मान चंद्रास, बाप्पाला दुर्वा फुले अर्पण, मोदक नैवेद्य तयास. बघा ना किती सोपी भाषा आहे. अगं अगं थांब ना, थोडं थोडं गोड बोल ना, थोडीशी ब्रेक लावून थांब ना. तुझ्याशी गोड गुपित बोलायचं आहे ना, तुझ्यावर जीव जळलाय ना. अगं अगं थांब ना. वा किती छान कविता. बघा, मी आणि माझी कविता, शब्दरचना सोनेरी अक्षरात, मन होते पुलकित, शब्द संचय हृदयात, शब्दाला तलवारीची धार, शब्दाला निसर्गाची देन, शब्द साज शृंगार, कवीला शारदेचं वरदान. खरंच प्रत्येक कविता वाचून दाखवावी अशी सुंदर आहे. पण आता आरजी जगदीश वळतोय शब्द प्रभू मोहन यांचं अभिनंदन करून, त्यांना खूप खूप धन्यवाद देऊन पुढच्या साहित्य कृतीकडे. पालखी गाजव्यांची, शब्द प्रभू स्वाती वाल्मिकराव तोंडे पाटील. वा, काजव्यांची पालखी, मला हे नाव इतकं प्रचंड आवडलं. हा काव्यसंग्रह खरं म्हणजे जूनमध्ये घेणार होतो, पण म्हटलं चला आत्ताच घेऊन टाकू, कारण ती पालखी जबरदस्त आहे, काजवे जबरदस्त आहेत. आणि पालखीत काजवे आहेत, पालखीच्या आजूबाजूला काजवे आहेत, आणि तरी ती पालखी पाच पाच जण वाहून नेत आहेत. शब्द प्रभू स्वाती तुमच्याजवळ फोनवर बोललो, शब्द प्रभू वाल्मिकरावांजवळ फोनवर बोललो, आणि कधी एकदा मी तुम्हाला भेटतोय असं झालंय. मुखपृष्ठ जबरदस्त आहे. मराठीचे शिलेदार यांनी हे पुस्तक प्रकाशित केलंय. कवयत्री शब्द प्रभू सौ स्वाती वाल्मिकराव तोंडे यांचा काव्य संग्रह, संपादक शब्द प्रभू राहुल पाटील नागपूर यांनी त्या ठिकाणी तो प्रकाशित लिहिला आहे. त्याच्याबद्दल त्या ठिकाणी चर्चा केली आहे. याची प्रथम आवृत्ती जुलै 2023 प्रकाशित झाली. पृष्ठसंख्या 112 आहे. मूल्य फक्त 160 रुपये आहे. आपण सगळ्यांनी हे पुस्तक घेऊन वाचावं. अर्पण पत्रिका आहे. परमप्रिय तीर्थरूप स्वर्गीय आई दादा, आज पालखी काजव्यांच्या माझा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित होताना आपली तीव्रतेने आठवण होते. आई दादा तुम्हापोटी जन्म मिळाला, हेच माझे पुण्य झाले, आले आज फळाला. माझ्या जीवनी शिक्षणाचे रोप तुम्ही लावून गेला, वटवृक्ष त्याचा पहा आता झाला. तो पाहण्या परतून तुम्ही याल का, माझ्यासाठी तुम्ही पुन्हा जन्म घ्याल का. येथूनच तुमचे पवित्र चरण मी धरते, पहिला कविता संग्रह आपल्या चरणी अर्पण करते. वा अप्रतिम. आणि बरं का, शब्द प्रभू पोपट श्रीराम काळे यांनी लिहिलेली प्रस्तावना तर बहारदार आहे. काय लिखतात बघा. भारतीय संस्कृतीमध्ये विविध प्रकारच्या कला आहेत. यात लेखन कला अत्यंत महत्वाची कला आहे. माणूस, कुटुंब, संस्कृती, वातावरण, धर्म, वर्ण, वर्ग, व्यवसाय सभोवतालच्या ज्या परिस्थितीत वाढतो, येथील समकक्ष परिस्थितीशी एकरूप होऊन विविध अनुभव घेऊन स्वतःला परिसराला समृद्ध करण्याचा प्रयत्न करून कवी समाजाच्या जडणघडणीमध्ये स्वतःचे योगदान देत असतो. हे करत असताना समाज माध्यमातील विविध चांगले वाईट अनुभव घेतो. हेच अनुभव त्याला लेखनास प्रवृत्त करतात. तो आपण प्राप्त झालेला अनुभव विश्वाशी एकनिष्ठ राहून लेखन करीत असतो. किती छान ना. शब्द प्रभू पोपट श्रीराम काळे, पूर्व शिक्षण अधिकारी पुणे महानगरपालिका आणि लेखक, तुमचं तोंड भरून कौतुक मला करायचं आहे. तुम्हाला मानाचा मुजरा द्यायचा आहे. खूप छान लिहिलंय. आणि याच्यात प्रत्येक कवितेचा आशय सुद्धा तुम्ही व्यक्त केलाय. जसं की काजवा म्हणजे स्वयंप्रकाशित निसर्गाची देण असणारा लहानसा कीटक, आपल्या स्वयं सामर्थ्याने काळाकुट्ट्या अंधाराला छेदून भेदून प्रकाश देणार तद्वतच हा काव्यसंग्रह. आई तू केलीस मजसाठी नयन काजव्यांची पालखी, अन वाढविलेस मज तू अगदी परिडाळी सारखी. किती सुंदर ना. पुढचं चित्रण बघा. मनस्पर्शी माहेरपण आशयावरील त्यांच्या मनस्पर्शी कविता आपल्यालाही सहजपणे माहेरच्या स्मृती जागृत करून तिथे हळूवारपणे नेऊन डोळ्यासमोर ते वास्तव चित्र उभं करतात. ही ताकद त्यांच्या भावनेची आणि लेखणीची. आपलं नातं पुन्हा तरारून

0: उगवण्यासाठी आपण सर्वांच्या मनाची मशागत करू. चला पुन्हा एकदा नात्यात प्रेमाच्या बिया पेरू. नात्यात प्रेमाच्या बिया पेरू या पहिल्या कवितेने कविता संग्रहाचा आरंभ केला. आईचं कांकण या कवितेत आई तुझी भारीच असायची ग कांकण, आई तुझी भारीच असायची की कांकण, तुझं रूपही किती दिसायचं ग देखणं. वा शब्दप्रभू पोपट, तुम्ही निवडलेल्या या कविता आहेत आणि कवितांची जी कडवी आहेत ना त्यांनी मला खूप आनंद झाला. शब्दप्रभू सौ स्वाती वाल्मिकराव तोंडे पाटील, लोणी देवकर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, यांचं मनोगत किती सुंदर आहे. सुरुवातच बघा, कसे न कळले ऋण मजवर हे कुठल्या जन्मीचे, दान लाभले सरस्वतीचे गुंफले काव्य मनीचे. आणि हे लिहिता लिहिता सर्वांना त्या ठिकाणी तुम्ही काळेसाहेब असतील शिक्षण अधिकारी, त्याचबरोबर तुम्हाला मदत करणाऱ्या त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी असणाऱ्या सविता पाटील, स्वाती मरांडे, कुमटेकर, विष्णू सकपाळ, संध्या पाटील, वैशाली अंडरस्कर, सगळ्यांची नावं घेणे इथं शक्य नाही आहे, पण तुम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी अगदी मनापासून धन्यवाद दिलेले आहेत. मलपृष्ठाकडे वळल्यानंतर तुम्हाला मिळालेले पुरस्कार कळतात. आपण स्वतः शौरंद्र दत्तात्रय पाटील, शब्दप्रभू शौरंद्र, कविता चारोळी, लघुकथा, बालनाट्य, सांस्कृतिक शैक्षणिक उखाणे, लेखन घोषवाक्य, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका आपण आहात, तालुका आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार, जिल्हा आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार, प्राथमिक शिक्षिका अत्युत्कृष्ट कार्य पुरस्कार, आदर्श माता पिता पुरस्कार, स्त्री भ्रूणहत्य निबंध घोषवाक्य लेखन पुरस्कार, अनेक पुरस्कार आपल्यास प्राप्त झालेले आहेत. आणि खरंच या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता जबरदस्त आहे. 100 कविता आहेत, शतकं मारलेले आहे तुम्ही, आणि या शतक महोत्सवी कवितांचा हा खरंच अप्रतिम असा मला वाटतं हा काव्यसंग्रह आहे. शब्दप्रभू स्वाती, तुमची 39 नंबरची जी कविता आहे जी शीर्षकाला साजेशी कविता आहे, ती कविता तर खरंच फार बोलकी आहे. आणि प्रत्येक कवितेतून जसा तुम्ही आशय व्यक्त केलाय तसं या कवितेतूनही तुम्ही समाजाचं भान जपण्याचा प्रयत्न केलाय, समाजाला त्या ठिकाणी तुम्ही वटणीवर आणण्याचाही प्रयत्न केलाय. या छोट्याशा कीटकाच्या आयुष्यातून तुम्ही बरंच काही सांगण्याचा प्रयत्न केलाय. तू मज पावली टाकलं असं चांदणं, काजव्यांचा सडा तुझं बसवेन मी हृदयी पाल, हृदय पालखीत जाऊ देणार नाही तव स्वप्नांना तडा. तुझ्यासाठी बनवेन मी पालखी चमचम त्या रात्र काजव्यांची, करेन सफर ग त्यातून तुला संपूर्ण मोहक विश्वाची. वा किती सुंदर कविता आहे. माझा लाडका प्रिन्स फुल, नावच माझे प्रिन्स कुहिओ वाईन, रंगही माझा गडद दाळंबी फाईन, माझे मूळ माहेर हवाई बेट, पण मला रुजविले अक्लूजने थेट. किती सुंदर, खरंच सगळ्या कविता. येरे रे पावसा येताना घेऊन ये मोत्यांची धार, मोती गुंपायला आण एक सोन्याची तार. वा शब्दप्रभू स्वाती, भेटू लवकरच, तोपर्यंत तुम्हाला खूप खूप धन्यवाद, अभिनंदन, उत्तम
1: उत्तम की एक आवाज थी आरती. उस आवाज की उंगली पकड़े एक लंबे बहुत लंबे ख्वाब में सफर कर रही थी. एक ही ख्वाब कई बार देखा है मैंने.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटता.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: चटक मटक इक नार नवेली गोरी गोरी ग्वाल नकी छोरी चली चोरी छोरी मुख मोरी मोरी मुस्काए अलवेली कंकरी गली में मारी कंकरी कन्हई ये ने पकरी बांह और की अटखेली भरी पिचकारी मारी सरा रा रा रा रा रा रा रा रा रा रा भोली परी हरी भोली.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.